आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20

31 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 8 जून, विषयाकडचा ओढा भगवंताकडं लावावा. प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात. उणीव हेच प्रपंचाचं रूप असल्यामुळं तो पूर्ण झाला असं कधीच होणार नाही. समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे. निर्हेतुक कर्म करण्यानं खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढं पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणं याचंच नाव यज्ञ आहे. त्याग आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे. परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो. तो काय दुधाचं रतीब लावतो? छे छे छे छे, भगवंताच्या आनंदानं त्याचा देह भरलेला असतो. परंतु साधक अवस्थेमध्ये त्याचा देह कष्टातच ठेवलेला असतो. खरं म्हणजे परमार्थी माणसानं दैन्यवाने राहण्याचं कारणच नाही. पैसा असेल तर त्यांना रोज श्रीखंडपुरी खावी, पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. सर्वात गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. ज्याला हित करून घ्यायचं आहे त्याला गृहस्थाश्रमासारखा आश्रम नाही. पण लग्न करून सर्व काळ विषयात आपण घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्य करायची राहिली तर मग लग्न करून काय साधलं? उद्योग करून पोट भरायचं हे खरं आहे, पण नोकरी करून मालकाला सर्वस्व आपण मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोगाचं. देवाला स्मरून नोकरी करावी, गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असं म्हणेल त्याचं खरं मानू नये. देव भेटेल याची खात्री बाळगावी. आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंतानं ठेवलं आहे त्या स्थितीत समाधान मानावं. अर्पण बुद्धीनं सर्व कर्म करावीत. ज्यात माझं मन मला खात नाही ते काम चांगलं असं समजावं. कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्ये सगळं काही आहे असं वाटत असतं तोपर्यंत तो परमार्थापासून दूर असतो. वाईट लोक समाधानात दिसतात पण खरं ते तसे नसतात. वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यावाचून राहत नाही. एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचं त्याच्यावरती प्रेम नसतं, त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो. खरं म्हणजे आपलं इथंच चुकतं. आपला ओढा जो विषयाकडं आहे तो भगवंताकडं लावला की परमार्थ साधला. ज्यानं विषयातलं सुख भगवंताकडं लावलं म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचं जन्माला येऊन खरं कल्याण झालं. प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपलं काम भागणार आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-800-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 159, दशक 11, समास 7, चंचल नदी निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। महामाया हीच नदी, परंतु अंतराळामध्ये चिदाकाशामध्ये परब्रह्म स्वरूपामध्ये वाहत आहे। ती सर्ग मृत्यू पाताळामध्ये कशी पसरली आहे पहा। खाली वर सर्वत्र आठही दिशांना तिचं पाणी वळसा घालीत आहे। जाणते जगदीशाला जाणतात त्यासारखी ती असते। तिच्या अनंत पात्रांमध्ये पाणी भरलेलं आहे। हे अहंकाराचं पाणी पाझरून पाझरून निघून गेलं की ते संसारात होते त्यांनी ते चाखलं, त्याच्यापासून दूर राहिले ते वाचले। कोणाला ते कडवट वाटले, कोणाला गुळचट वाटले, कोणाला तिखट तुरट क्षार वाटले। ज्या ज्या पदार्थाला पाणी मिळतं तसं स्वरूप ते प्राप्त करतं। जर सखल भूमी असेल तर ते तुंबून राहतं। विषामध्ये गेलं तर विष बनतं, अमृतामध्ये गेलं तर अमृत बनतं, सुगंधामध्ये गेलं तर सुगंध बनतं आणि दुर्गंधामध्ये गेलं तर दुर्गंधच बनतं। गुण अवगुण मिळतात त्याप्रमाणे त्याच्यावर तसे परिणाम होतात। त्या पाण्याचा महिमा पाण्याशिवाय कोणी जाणू शकत नाही। उदंड वाहणारं पाणी असलं की नदी आहे की सरोवर आहे ते समजत नाही। त्यात कित्येक जलचर वास करून आहेत, म्हणजे संसारात गुंतून पडलेले आढळतात। उगमाच्या पलीकडे गेलं, त्यांनी तिथून परतून पाहिलं तेव्हा ते पाणी आटलेलं दिसलं। पाणीच नाही, काही नाही। साक्षात्कारी योगेश्वर म्हणजे वृत्तीशून्य योगाचा ईश्वर, याचा तुम्ही विचार करा। हे किती वेळा सांगू असं समर्थ विचारतात। इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चंचल निरूपण नाम समास सप्तम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 11, समास 8, अंतरात्मा विवरण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। आता सर्वकर्त्या ईश्वराला वंदन करूया। तो सर्व देवांचा भरता आहे, त्याचं भजन करूया। त्याच्याशिवाय कोणतंही काम होत नाही। पडलेलं पान देखील त्याच्याशिवाय हलत नाही। त्याच्यामुळे सगळं त्रैलोक्य चालतं। तो सगळ्या देवदानवांचा मानवांचा अंतरात्मा आहे। चत्वार खाणी चत्वार वाणीचा प्रवर्तक आहे। तो एकटाच सगळं घडवतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडवून आणतो। सगळ्या सृष्टीची गोष्ट किती म्हणून सांगायची। असा जो गुप्तेश्वर, त्याला ईश्वर म्हणावं। त्याच्यामुळे सगळे लोक थोर थोर ऐश्वर भोगतात। असा ईश्वर आला ज्याने ओळखलं, तो विश्वंभरच झाला। समाधी सहज स्थितीला आला, मग विचारायचं कामच राहत नाही। सगळे लोक फिरावे तेव्हा ही गुप्त गोष्ट समजते। अचानकपणे घबाड मिळावं आणि त्याच्यासाठी काही त्रास पडू नये, अशा प्रकारचं हे साधारण काही आहे। असा कोण आहे जो अंतरात्मा पाहतो? बरेचसे लोक तर अल्पस्वल्प काहीतरी समजलं तरी समाधानी राहतात। त्यासाठीच आधी विवरण केलेलं पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा वाचावं लागतं। अंतरात्मा केवढा, कसा, पाहणाऱ्याची काय स्थिती होते याबाबत पाहिल्या आणि ऐकलेल्या गोष्टी आणि विचार हे सांगितले पाहिजेत। खूप ऐकलं आणि पाहिलं, अंतरात्म्याला जे समजत नाही ते सांगितलं। प्राणी हा देहधारी आहे, बावळट आहे, तो काही जाणत नाही। पूर्णाचं वर्णन केल्यापेक्षा अपूर्ण पुरत नाही। पूर्णाचं वर्णन करण्यासाठी अपूर्ण पुरत नाही। त्याचं अखंड विवरण केलं तरी विवरण करता करता तो देवापेक्षा वेगळा उरत नाही। विभक्तपण नसावं असं म्हणतात तरच त्याला भक्त म्हणता येईल, नाहीतर व्यर्थ क्षीण होईल, खटाटोप होईल। उगाच घर पाहून गेला आणि घरदाराला ओळखलं नाही। राज्यामधूनच आला पण राजा कोणता ते माहिती नाही। देहाच्या सोबतीने विषयांचा भोग भोगला, देहाच्या संगतीने प्राण्यांनी स्वतःला मिरवून घेतलं, मात्र देह देणाऱ्याला ओळखताना चुकले। हे मोठं नवल आहे। देह कोणी दिला, काय दिला ते माहितीच नाही। असे लोक अविवेकी असतात आणि आपण त्यांना विवेकी असं म्हणतो। ज्याला जसं वाटेल तसं करावं। मूर्खांपासून दूर जाता येत नाही म्हणून शहाणं असावं, पण ते शहाणेसुद्धा कधी कधी दीनवाणे होऊन जातात। आपल्या आतमध्ये काय ठेवलेलं आहे ते लक्षात येत नाही आणि दारोदारी धुंडाळू लागतात। त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना देव समजत नाही। देवाचं ध्यान करील असा सृष्टीवर कोण आहे अशी वृत्ती कोणी सांगेल का? ब्रह्मांडामध्ये प्राणी भरून उरलेले आहेत, त्यांची अनेक रूपं आहेत, अनेक वाहिन्या आहेत। भूगर्भामध्ये दगडामध्ये देखील प्राणी आहेत।
असं सगळं काही आहे, पण सगळ्यांच्या ठाई तो आहे आणि का तो एकच वास करून आहे. कित्येकदा तो गुप्त झालेला आहे आणि प्रकट झालेला आहे. चंचल आहे ते निश्चळ होऊ शकत नाही हे केवळ प्रचितेने जाणण्याची गरज आहे. परब्रह्म निश्चळ आहे. तत्वाने तत्व जेव्हा उडून जातं तेव्हा देहबुद्धी झडून जाते आणि सगळीकडे निर्मळ निश्चळ निरंजन दिसतं. आपण कोण कुठे कसं असा विवेकाचा मार्ग आहे. जो कच्चा प्राणी आहे त्याला हे समजत नाही. भल्या माणसाने विवेक धरावा, दुस्तर संसार टाळावा आणि हरिभक्ती करून आपला भविष्याचा उद्धारावा असं समर्थ सांगत आहेत. इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम समास अष्टम समाप्त.

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो अठ्ठावन्नावन अर्थ भक्ती सूत्र अन्यस्मात्लभ्यम भक्तौ या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं आहे, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, अनेक जन्म झाल्यानंतर तो ज्ञानी मला प्राप्त होतो. उद्धवाला उपदेश करताना देखील हीच गोष्ट एका दृष्टांतानं भगवान श्रीकृष्णांनी पटवून दिलेली आहे. भगवान म्हणतात, माझी ये प्राप्ती लागुनी भक्ती ज्ञान मार्ग दोन्ही, ज्ञान अत्यंत कठीणपणी भक्ती निर्विघ्नी पाववी मज, मळा शिंपावया लागुनी मोट पाट उपाय दोन्ही, मोटा काढी जे विहिरवणी बहुत कष्टोनी अति अल्प, मोट नाडा बैल जोडी अखंड जोडीता असुडी, येता जाता वोढा वोढी भोय भिजे थोडी भाग एक, तेथही मोट फुटे का नाडा तुटे वोडव पडे बैलाव तटे, तरी हाता येता पिकाटे बोल तुटे तत्काळ, तैसा नव्हे तरी तेचा पाट एकमेव.

पाणी तैसे ज्ञान करुणी वेद शास्त्र पठण नित्यानित्य विवेकासी जाण पंडित विचक्षण बैसती एक कर्माकडे ओढी एक संन्यासाकडे बोडी एक म्हणती हे गोल्टी कुडी देहो ओढा ओढी न घालावा एक म्हणती प्रारब्ध प्रमाण एक म्हणती सत्य शब्द ज्ञान एक म्हणती धरावे मौन अतिजल्पन न करावे एक म्हणती सांडावी व्युत्पत्ती

तुझ्यानं हो हे 58व्या नारद भक्ती सूत्रामध्ये अन्यस्मात असं पद आहे, त्याचा अर्थ अन्य साधनापेक्षा असा होतो. त्याकरिता अन्य साधन आणि त्यातील दोष विघ्न अथवा कठीणतेचा विचार करणं उचित आहे. या दृष्टीनं आता सांगितलेल्या ओव्या खूप

तुझ्यान हो सौलभ्य म्हणजे ते साधन करत असताना कंठ न वाटणं, त्या साधनाचरणामध्ये विघ्न न येणं, साधनाचरणामध्ये प्रमाद निर्माण न होणं, इंद्रिय मन बुद्धीवर सक्ती करून दडपण आणून साधन करण्याचं कारण न पडणं, साधन करता करता साधनापासून स्खलन च्युती न होणं, पतन न होणं, त्या साधनाचा साध्याशी संबंध असणं म्हणजे ते साध्या पावे तो सहज नेणार असणं, साधनाचरण करीत असताना साधकाला संतोष होत राहणं, साधकाची त्या साधनामध्ये तन्मयता होणं, तसंच ज्याच्या प्राप्तीकरता साधक भक्त हे साधन करतो त्यालाही हे साधन आवडणं, हे सगळे सुलभतेचे प्रकार म्हणवले जातील आणि हे सगळे गुण भक्ती या साधनामध्ये निश्चितच आहेत.

सुजन हो, श्रीमद भागवत 11व्या स्कंधामध्ये दुसऱ्या अध्यायात नवयोगेश्वर विदेहाला या भक्ती मार्गाच्या श्रेष्ठत्वाबद्दल सांगतात. ते म्हणतात, या नास्ताय नरो राजन प्रमाद्येत गर्हिचित धावन्नि मिल्यमा नेद्रे न स्खले न पते दिह. याचा अर्थ असा आहे, या भागवत धर्माचा भक्तीचा आश्रय केला असता मनुष्य भ्रष्ट होत नाही, नेत्र मिटून चालत असला तरी अडखळत नाही किंवा पडत नाही. भक्ती हे साधन अन्य योगादी साधनांपेक्षा सुलभ असून देखील योग ज्ञानाधिकांनी प्राप्त होणाऱ्या सर्व आध्यात्मिक भूमिकांचा लाभ या एका साधनानं म्हणजे भक्तीनं होतो असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. भगवान म्हणतात, न करिता योग साधन न लगे त्वं पदाते शोधन या हो निसुलभ साधन तुलमियान सांगेन जेथ गल्ट करिता तरी थोडे परी योगाचे सकळ फळ जोडे त्वं पद शोधन त्या पुढे होय बापुढे लाजोनी ते माझी गा निज भक्ती

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

0: बरायदर हो आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो, आज सोमवार. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले श्रोतेहो, रूपरेषांचा सकाळी 7:10 भक्ती संगीत. दुपारी 1:30 दुग्धामृत हा कार्यक्रम संवाद साधलाय डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी यांनी. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते नाना खैरनार. दुपारी 3:00 माझी कविता हा कार्यक्रम. संध्याकाळी 4:00 नाट्यसंगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल.
7: आज संध्याकाळी आपण ऐकणार आहात कार्यक्रम न्याय संवाद. हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात 4:30.
6: संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज रविवार 8 जून, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोतेहो, आज जागतिक महासागर दिवस सुद्धा साजरा करण्यात येतो. मंडळी, आजच्याच दिवशी 1670 पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला. 1713 आजच्याच दिवशी मुघलांनी 1689 जिंकलेला रायगड पंतप्रतिनिधी यांनी पुन्हा स्वराज्यात आणला. 1915 आजच्याच दिवशी लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारहस्य या ग्रंथाचं लेखन पूर्ण करून गायकवाडवाड्यात त्याचं प्रकाशन करण्यात आलं. 1948 आजच्याच दिवशी एअर इंडियाची मुंबई लंडन ही विमानसेवा सुरू करण्यात आली. 2004 आजच्याच दिवशी आधुनिक काळातलं शुक्राचं सूर्यावरनं पहिलं अधिक्रमण झालं. या आधीचं अधिक्रमण 1882 या वर्षी झालं होतं. श्रोतेहो, आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया. 1910 आजच्याच दिवशी लेखक, तत्वचिंतक आणि समीक्षक दिनकर केशव तथा डी के बेडेकर यांचा जन्म झाला. 1917 आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा देखील जन्म झाला. 1955 आजच्याच दिवशी वर्ल्ड वाईड वेबचे जनक टीम बर्नर्सली यांचा जन्म झाला. तर 1957 चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा सुद्धा जन्म झाला. 1975 आजच्याच दिवशी आणखीन एक भारतीय अभिनेत्री आणि निर्माती शिल्पा शेट्टी यांचाही जन्म झाला आजच्याच दिवशी. 1995 आजच्याच दिवशी रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर यांचं निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद, अढावतकर ज्वेलर्स.
4: आता योग्य वेळ जुन्याचं नवं करण्याची.
3: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
4: आणि मजुरीत 50% सूट.
3: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.

0: हो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार शेतकरी बंधून, शेतकरी बंधूंनो, पपई हे महत्वाचं फळ पीक. या पपई लागवडी बाबतीत आज मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे आणि पपईची लागवडी वाढते. तर या पपई लागवडीपूर्वी सगळ्यात महत्वाची बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे वाणाची किंवा जातीची निवड. तर यापैकी आपल्याला आपल्या भागामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये पपईचे कोणत्या जातीची लागवड करता येईल, त्या जातीची काही वैशिष्ट्य काय आहेत याविषयी आपण जाणून घेऊया. विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये वॉशिंग्टन, कोयमतूर दोन, उसा डेलिशियस, उसा मॅजेस्टी, रांची आणि तैवान 786 या काही महत्वाच्या जाती आपल्या भागामध्ये आपण त्याची लागवड करू शकतो. परंतु त्यातही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या जाती शिफारस केल्या त्याला लागवडीसाठी आपण प्राधान्य दिलं पाहिजे, त्याचे काही दुरोगामी फायदे असतात. तर त्यापैकी ज्या जाती आपण आज पाहिल्या त्यापैकी एक महत्वाची जात जी आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे स्वीकारलेली तैवान रेड लेडी, ज्याला म्हणतो 786, ही एक महत्वाची जात. तर या जातीची झाडं जी आहेत ती मध्यम उंचीची असतात. फळाचं वजन 1.5 ते 2 किलो असतं. गर लाल रंगाचा असतो आणि 8 ते 9 महिन्याच्या आत या जातीला फळं यायला लागतात. ही जात विषाणूजन्य रोगाला जास्त प्रतिकारक्षम आहे असं सुरुवातीला आपण सांगत होतो, परंतु आज तीही काही प्रमाणात बळी पडत आहे. ही जात भारतात सर्व राज्यात लागवडीखाली आहे. महाराष्ट्रातही ती मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहे. परंतु तिच्यावर ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समजून आपली गरज ओळखून जर आपण तिची लागवड केली तर काही हरकत नाही. परंतु आज ती व्हायरसला जसं म्हणतो आपण इतकंसं प्रतिकार करताना आढळत नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊन नंतरच तिची लागवड जर केली तर चांगलं राहतं. दुसरं जे आपण कोयमतूर दोन जसं महाराष्ट्रासाठी म्हटलं होतं तर फळं सर्वसाधारण या जातीची जे आहेत ते 1.2 ते 1.5 किलो असतात. ती आकाराने मोठी अर्धवर्तुळ आकार असते आणि हिरवट पिवळसर ती जात आहे. गडद पिवळा असतो, मऊ आणि रसा असतो. ही जात पेपेन काढण्यासाठी लावली जाते. प्रत्येक फळापासून 4 ते 6 किलो पेपेन मिळतं. त्यापासून एका हेक्टरमध्ये जवळजवळ 400 ते 500 किलो पेपेन जे आहे ते आपल्याला मिळू शकतं. दुसरं जे आहे ते आहे कुरघनेड्यू. तर ही या जातीची झाडं जी आहेत ती मध्यम उंचीची असतात. फळाचं वजन 1.5 ते 2 किलो. फळाचा रंग गडद हिरवा असतो व फळावर उभ्या चिरा असतो. फळाचा गर पिवळा असतो व तो पूर्णपणे विरघळतो. तर ह्या ज्या आहेत त्या काही महत्वाच्या जाती आपण पाहण्याचा प्रयत्न केला की व ज्या जातीमुळं आपण हे करू शकतो. परंतु पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं ज्या जाती शिफारस केलेल्या आहेत त्या जातीची जर आपण लागवड केली शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन मिळतं. त्यामुळं प्रत्येक जातीची वैशिष्ट्य ओळखून आणि विशेषतः आपल्या गरजेनुसार कृषी विज्ञान केंद्र उद्यानविद्या यांच्याशी संपर्क करून त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जर पपईची लागवड केली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आणि आपलं उत्पादनही चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला

करण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-39 84-888 या क्रमांकांवर.

जीवाणू खतांची उपलब्धता करून ठेवणे, कीटकनाशकांची तरतूद आणि पेरणी अवजारे किंवा हत्यारे यांची दुरुस्ती. जमिनीतील अन्नद्रव्याचे नेमके प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं असतं. माती परीक्षणानुसार पिकास द्यावयाची खताची मात्रा निश्चित करता येते, कारण माती परीक्षणामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं प्रमाण माहिती होतं किंवा जाणून घेता येतं. जमिनीची पूर्वमशागतमध्ये शेतात ढेकळे असल्यास ती लोड किंवा मैदाच्या साह्यानं फोडून घेणं, जमिनीस उंच सखलपणा असल्यास टिपणीनं ते सपाट करणं, आडव्या उभ्या कुळवाच्या पाळ्या देणं आणि शेवटच्या कुळवणी अगोदर शिफारशीप्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळणं, त्याचप्रमाणे जमिनीची बांधबंदिस्ती करून पूर्वीच्या पिकाची धसकटं वेचणं, हे सर्व काही आपल्याला जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये करणं अपेक्षित असतं. बियाणाची तरतूद, यामध्ये संकरित किंवा अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा पीक वाढीसाठी किंवा पीक उत्पादनासाठी महत्त्वाचा वाटा असतो. जास्त उत्पादन देणारे, खतास चांगला प्रतिसाद देणारे, कमी कालावधीत तयार होणारे किंवा कमी पाण्यात येणारे, त्याचप्रमाणे रोग आणि किडीस प्रतिकारक्षम असे वाण लागवडीसाठी निवडावेत. शक्यतो प्रमाणित बियाणेच लागवडीसाठी वापरावे. बियाणाची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाचे किंवा जातीचे नाव, उगवण क्षमता इत्यादी गोष्टी पाहूनच बियाणं खरेदी करावं. बियाणाची पक्की पावती घ्यावी. पावती, लेबल, टॅग जपून ठेवावेत, कारण नंतर बियाणापासून किंवा पिकापासून उत्पादनामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तर सरकार दप्तरी किंवा सरकार दरबारी तक्रारीसाठी या सगळ्या गोष्टी कामी येतात. सेंद्रिय रासायनिक किंवा जीवाणू खताची उपलब्धता हा आपला चौथा मुद्दा आहे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या मधला. शिफारशीप्रमाणे लागणाऱ्या सेंद्रिय किंवा रासायनिक खतांची खरेदी करून अगोदरच ठेवावी. बाजरी, भात, मका या तृणधान्ये किंवा एकदल पिकांसाठी ॲझॅटोबॅक्टर आणि सेंगवर्गीय द्विदल पिकांसाठी रायझोबियम, तसेच स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि ट्रायकोडर्मा याची देखील खरेदी करून ठेवावे. रायझोबियम हे जे जीवाणू खत आहे याचे वेगवेगळे गट आहेत आणि पिकानुसार हे जे गट आहेत त्याची निवड आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पेरणीचे अवजारं किंवा हत्यारं याची सुद्धा दुरुस्ती खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच किंवा अगोदरच पूर्वतयारीचा भाग म्हणून करून ठेवणं गरजेचे असते.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

0: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: गीत या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार बप्पी लहरी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आणि मन्नाळे यांनी गायलेलं कमाल जलालाबादी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं, तर चित्रपट हसीना मान जाएगी.

0: हड़ताल कर दूंगा, भूख हड़ताल कर दूंगा।
1: लेकिन छोटी सी एक अर्ज है,

0: मरूंगा।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर।
4: गंगा की कसम या चित्रपटामधलं सुखविंदर सिंग आणि जसविंदर नरुला यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत। अंजान ह्यांची गीतरचना, संगीतकार बप्पी लहरी।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनी सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक.
3: 788-799. सुमन कल्याणपूर आणि वाणी जयराम यांच्या आवाजात ही भक्तिरचना आहे हनुमान विजय या चित्रपटामधली. गीताला संगीत आहे अजय विश्वनाथ यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया. एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-800-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं एक थी रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध। विश्वास

0: कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत जीत हमारी या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहेरी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनरा.
2: आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत लैला या चित्रपटामधलं. शब्दरचना सावन कुमार यांची. ऐकूया लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: फर्ज या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे उत्तम सिंग यांचं.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789.
1: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: हे गीत आपण ऐकणार आहोत कच्चे हिरे या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना, स्वर आहे किशोर कुमार यांचा आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं. मुकेश यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89-01.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात, लड़की पसंत है या चित्रपटामधलं गीत. ही गीत रचना आहे GS रावल यांची, संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: 50-50 या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
2: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
4: लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत। आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव बर्मन।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-800-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत कसौटी या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे वर्मा मलिक यांची, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. हे गीत चित्रपटामध्ये चित्रित केलेलं आहे हेमा मालिनी यांच्यावर आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे यांनी गायलेलं मेरे अपने या चित्रपटामधलं गीत. गुलजार यांच्या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या

0: दर्जेदार कार्यक्रमांचा रेडिओ विश्वास अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे निवडुंग या चित्रपटामधलं कवी ग्रेस यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन,
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7190.
3: चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे फकीरा. या चित्रपटामधलं शब्द आहेत ग दी माडगुळकर यांचे, संगीत दिलं आहे राम वढावकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय बराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा

0: 50 लाखांपर्यंत
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कांचन गंगा या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं. आणि हे गीत ऐकूया मीना खडीकर यांच्या आवाजात.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे, फक्त रेडिओ विश्वासवर.
4: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं गीत सख्या सजना या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: जमिनीसाठी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789।
3: कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं। पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात हे गीत आहे, ग दी माडगुळकर यांचं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जिद्द. या चित्रपटामधलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं राम उगावकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जानकी या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे भक्तिगीत आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे साधी माणसं या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. कवी योगेश यांचं संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि त्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जगदीश खेवडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

0: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: यानंतर ऐकणार आहोत पाठलाग या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत ग. धि. माडगुळकर यांचं घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जब्बार पटेल यांचं गीत सामना या चित्रपटामधलं. ऐकूया रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि श्रीराम लागू यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.
1: सांगा मित्र हो, सांगा बंधू हो, सांगा दोस्त हो.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरीकमात। पी सावळाराम यांचं गीत पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं तलत मेहमूद यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं।

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं पैजेचा विडा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2026 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अबोली या चित्रपटामधलं गीत. नाध हो महानोर यांचं गीत ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे निशिकांत सदाफुले यांनी.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-7.
1: मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं आणि संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे कलावंती या चित्रपटामधलं. जगदीश खेवडकर यांचं गीत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं हळदी कुंकू या चित्रपटामधलं. ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.
1: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788.
2: मधुचंद्र या चित्रपटामधले गीत गदी माडगुळकर यांची शब्दरचना ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनल।
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास। मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे जानकी। या चित्रपटामधलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे सुधीर मोघे यांचं। ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

0: गिवा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण अंड्यावरील कोंबड्यांचा आहार आणि त्यांच्यामधील घटक आणि त्याचे प्रमाण याविषयी जाणून घेऊया. अंड्यावरील पक्ष्यांची त्यांच्या वयोमानानुसार म्हणजे पिले म्हणजे जवळपास 0 ते 8 आठवड्यापर्यंत, दुसरे म्हणजे याच्यामध्येच ग्रोहर ज्यांना आपण वाढीव पक्षी म्हणू 9 ते 20 आठवडे, आणि अंड्यावरील पक्षी ज्यांना आपण लेयर्स म्हणतो 21 ते 72 आठवडे, अशा 3 गटात विभागणी केली जाते. व्यवसाय फायदेशीर होण्याच्या दृष्टीने पिलांची जोपासना व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्या काळात त्यांचे संगोपन, संतुलित आहार, विविध लस टोचणी तसेच उष्णता इत्यादी गोष्टीकडे लक्ष पुरवावे लागते. शेतकरी बंधूंनो, सुरुवातीच्या काळात म्हणजे 0 ते 8 आठवडे पिलांना आपण चिकमॅश हे खाद्य द्यावे. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पिलांची वाढ झपाट्याने होते. 9व्या आठवड्यात पिले ग्रोअर्स गटात मोडतात, यालाच वाढीव पक्षी असे म्हणतो. ही अवस्था म्हणजे पक्ष्यांची जोमाने वाढण्याची अवस्था. या काळात त्यांना ऊर्जा पुरवणारे अन्न घटक असलेले खाद्य द्यावे, त्यासाठी ग्रोअर मॅश हे तयार खाद्य मिळते. खाद्यात बदल करताना अचानक बदल करू नये. प्रथम दोन्ही प्रकारचे खाद्य मिसळून नंतर एका प्रकारचे खाद्य कमी करावे आणि दुसऱ्या प्रकारचे खाद्य वाढवत जावे. पक्ष्यांच्या वाढीच्या काळात 14व्या आठवड्यात पक्ष्यांची चोच कापणे जरुरीचे असते, तसेच उरलेले लसीकरणही याच काळात केले जाते. याचे कारण असे की 20 आठवड्यांनी पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात. जेव्हा अशा पक्ष्यांमध्ये शारीरिक शैथिल्य निर्माण करण्याच्या गोष्टी शक्यतो उत्पादनाच्या काळात टाळाव्या. शेतकरी बंधूंनो, साधारण 18व्या आठवड्यात पक्षी अंडी द्यायला सुरुवात करतात, परंतु या काळात अंडी उत्पादन फारच कमी, तसेच अंड्याचा आकारही लहान असतो. अंडी उत्पादनाला खरी सुरुवात होते ती 20 आठवड्यानंतर. पक्ष्याची अंडी घालण्यास सुरुवात केल्यावर घरामध्ये अंडी घालण्यासाठी भांडी बसवावीत, तसेच पक्ष्यांना कृत्रिम उजेड द्यावा, त्यामुळे अंडी उत्पादन वाढते. त्याचप्रमाणे पक्ष्यांना लेयर मॅश हे खाद्य देण्यास सुरुवात करावी. खाद्यात बदल करताना सावकाश करावा. 20 आठवड्यानंतर प्रत्येक महिन्याची एखादी तारीख ठरवून त्या तारखेला जंताचे औषध द्यावे. कोंबड्यांचे जास्तीत जास्त अंडी उत्पादन 80 ते 90% असते. हे प्रमाण जास्त काळ स्थिर ठेवणे महत्त्वाचे असते. साधारण 18 ते 22 आठवडे या काळात अंडी उत्पादन 0 ते 20%, तर 24 या आठवड्यात 50% जाते. साधारण 32 ते 48 आठवड्यात अंडी उत्पादन 80 ते 90% वाढते. या काळात अंड्याचे वजन व आकार वाढलेला असतो. साधारण 49 ते 52 या आठवड्यादरम्यान अंडी उत्पादन कमी होऊन 65% येते. त्यावेळेस पक्ष्याची तपासणी करून अंडी न देणारी पक्षी बाजूला काढून त्यांची विक्री करावी. तसेच 63 ते 72 आठवड्यामध्ये उत्पादन 60% कमी होते. ज्यावेळी अंडी उत्पादन 60% कमी होते, त्यावेळी पक्षी ठेवणे फायदेशीर नसते. अशा वेळी सर्व पक्ष्यांच्या विक्रीची व्यवस्था करावी. कुक्कुटपालन व्यवसायात 70 ते 75% खर्च हा खाद्यावर होत असतो, म्हणून या व्यवसायात खाद्याला खूपच महत्त्व आहे. खाद्यामध्ये कच्ची प्रथिने, तंतुमय भाग, चरबी, एकूण खनिजे, विद्राव्य पिष्टमय भाग व पाणी या अन्न घटकाचा समावेश होतो. याशिवाय खाद्यात ऊर्जेलाही तितकंच महत्त्व आहे. खाद्यातील अन्य घटकचे प्रमाण सांगायचं झाल्यास यामध्ये मका, शेंगदाणा ढेप, तिळाची ढेप, तांदळाचा कोंडा, गव्हाचा कोंडा, मासळी पूड, खनिज मिश्रण, शिंपला पूड, चुनखडी इत्यादी अन्न घटक असतात. अन्न घटक एकत्र करावे लागतात. हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ऊर्जा पुरवणारे आणि दुसरे प्रथिने पुरवणारे. ऊर्जा पुरवणारे अन्न घटक यामध्ये आपल्याला पक्ष्यांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी हे खाद्य घटक वापरतात. यात मुख्यत्वे करून धान्य व त्यापासून मिळणारे दुय्यम अन्न घटक यांचा समावेश होतो. यासाठी मका, ज्वारी, बाजरी, बार्ली, गहू या धान्याचा, तर दुय्यम अन्न घटक म्हणून तांदळाचा कोंड्याचा वापर केला जातो. ऊर्जा पुरवण्याच्या पदार्थातील खाद्यातील प्रमाण 60% असते. दुसरं म्हणजे प्रथिने पुरवणारे अन्न घटक. हे अन्न घटक 2 प्रकारचे असतात. एक वनस्पतीजन्य अन्न घटक व दुसरे प्राणीजन्य अन्न घटक. वनस्पतीजन्य अन्न घटकामध्ये तेलबियांचा आणि पेंडीचा, उदाहरणार्थ शेंगदाणा पेंड, सोयाबीनची पेंड, सूर्यफुलाची पेंड इत्यादीचा समावेश होतो. यामध्ये प्रथिनाचे प्रमाण 25-48% असते. यामध्ये लायसिन, मिथिओनिन, ट्रिप्टोफेन यासारख्या काही अमिनो आम्लाची कमतरता असू शकते, परंतु याच्या खाद्यातील प्रथिनाची गरज भागवण्यासाठी उपयोग होतो. अमिनो आम्ले आपण कृत्रिमरित्या पुरवू शकतो. पेंडीचा खाद्याचा 30% वापर केला जातो. पेंड शक्यतो ताजी असावी, त्यावर बुरशी वाढलेली असू नये. प्राणीजन्य अन्न घट मुख्यत्वे मासळी पुडचा वापर केला जातो, शिवाय रेशीम कोसचा वापर केला जातो. प्राणीजन्य खाद्यातील मासळी पूड हे सर्वात उत्कृष्ट खाद्य होय. खाद्यात याचा वापर 7-10% केला जातो. शेतकरी बंधूंनो, आपण याप्रमाणे जर केलं तर बराचसा खाद्यावरचा खर्चही कमी करता येईल.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांच्या चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटामधलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-791.
1: उषा मंगेशकर यांनी गायलेलं वंदना विठ्ठलकर यांचं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं सुरामी वंदिते या
1: खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद.
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश चिवूडकर यांचं गीत कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत साज आहे प्रभाकर जोग यांचा.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, मुंबईचा सावई या चित्रपटामधलं. ही शब्दरचना आहे ग.दि. माडगूळकर यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: त्यांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत अवघाचे संसार या चित्रपटामधलं. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरात, आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट, एनए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कृष्णा कल्ले यांच्या आवाजात कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात कुंकवाचा करंडा या चित्रपटामधला जगदीश ठेवूळकर यांचं गीत सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे प्रभाकर जोगी यांनी।

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वंदना विटणकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं शुरामी वंदिते या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरी। ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात। हे गीत आहे मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी।

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: खुश बस
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
8: कार्यक्रमातलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत चौकीदार या चित्रपटामधलं। राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, गीताला संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत, ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटातलं. संगीतकार जतीन ललित.

वाटते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा.

0: अनोखा प्रयोग दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83 00 16 512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.
1: करता विचार आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेंशियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
2: चित्रपटामधलं गीत राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये. संगीतकार मदन मोहन.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: वर्मा, मोहम्मद रफी आणि संगीतकार रवी यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे आदमी सडक का.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि चित्रपट आहे दोस्ताना.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी दुग्धामृत या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच स्तनपानाबद्दल जनजागृती करणारा आणि त्या संदर्भातल्या शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. आणि नेहमीप्रमाणेच जसं आपण सांगतो आहोत की श्रोते सुद्धा या कार्यक्रमात आता ऍक्टिव्हली भाग घेत आहेत आणि त्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून आणखीन नवीन नवीन गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडत जात आहेत, समजत जात आहेत. तर त्याच अनुषंगानं जे प्रश्न आपल्याकडे येत आहेत त्यातलाच हा एक प्रश्न आज आपण निवडलेला आहे. आणि तो प्रश्न असा आहे, मी आपल्याला आता सांगते. एका आईनं आपल्या मुलीसाठी हा प्रश्न विचारलेला आहे आणि ती म्हणते की डॉक्टर, माझ्या मुलीची आता ही दुसरी डिलिव्हरी आहे. पहिल्या बाळाच्या वेळेस तिला दूध आलेलं नव्हतं. आता तिची ती पहिली मुलगी म्हणजे मोठी मुलगी आता 5 वर्षांची आहे आणि आता ह्या वेळेला म्हणजे या बाळंतपणात तिला दूध येणारच नाही का, अशी त्यांना एक शंका आहे आणि त्याची त्यांना अतिशय चिंता वाटते असं ते सांगतात. आता डिलिव्हरी तिची लवकरच होणार आहे, तेव्हा काय करू? फॉर्म्युला आणून ठेवू का की बॉटल आणून ठेवू? बाळ झाल्यानंतर माझी धावपळ होणार आहे, कारण की मोठ्या मुलीला पण मला सांभाळावं लागणार आहे, बाळाला पण बघावं लागणार आहे. आणि जर मुलीला म्हणजे त्या बाळाच्या आईला जर दूध आलं नाही तर बाळाला दूध पाजणं, तिचं जेवण खाण, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत आणि त्यामुळेच मला खूप टेन्शन आलेलं आहे या गोष्टीचं. तर आता काय करावं याच्याबद्दलही आपण मला जरूर सांगा. पण एक याच्यात त्या असंही म्हणतायत की जसं बाळंतपणाचे दिवस आता तिच्या जवळ आलेले आहेत, त्याचबरोबर तिच्या ब्रेस्टची साईज सुद्धा त्यांना वाढलेली दिसतीये. पण मागच्याही वेळेला असंच झालेलं होतं, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या वेळेस तिला दूध आलं पण नंतर ते आलंच नाही. आणि मागच्या वेळेला पण मी पहिल्या बाळाला फॉर्म्युला दिला होता. तर मग आता ह्यावेळेस मी काय करू आणि आपल्याला याच्याबद्दल काय वाटतं हे जरूर आपण मला सांगावं, हा सल्ला मला आपल्याकडनं हवा आहे. डॉक्टर, नवीन आणि वेगळा हा प्रश्न आहे की दुसऱ्या बाळासाठी आता मुलीची डिलिव्हरी होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे, पण मग पहिल्या वेळेस जो अनुभव त्यांना आलेला आहे तोच अनुभव आता येणार का असं त्यांना वाटतंय. आणि एकंदरच या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची स्वतःची होणारी धावपळ लक्षात घेऊन आधीच जर काही प्रिकॉशन्स घ्यायचे असतील, आधीच जर काही तयारी करून ठेवायची असेल तर ती काय करायला हवी हे त्यांना तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि एकंदरच दोन्ही अनुभव हे आता लक्षात घेऊन आताच्या सिच्युएशनला त्यांनी काय करायला हवं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा कसा संबंध आहे हे सगळं त्यांना आता तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. तर आपण आपल्या उत्तराच्या माध्यमातून श्रोत्यांना मार्गदर्शन करावं.
1: हा प्रश्न फक्त तुमचा आहे असं नाही, हल्लीच्या दिवसामध्ये असंख्य मातांना हा प्रश्न पडलेला असतो. बऱ्याच वेळेला पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेला काहीच माहिती नसतं आणि मग खूपदा परसिव्ड लो मिल्क सप्लाय असतो, म्हणजे दूध असतं आणि बाळाला प्रॉपरली फीड दिलं जात नाही, कुठेतरी लॅचिंग चुकत असतं आणि मग बाळ घेत नाही असं समजून फॉर्म्युला बॉटल चालू केली जाते. आणि मग एकदा का बाटलीनं दूध प्यायला लागलं की बाळ आईचं छातीचं दूध प्यायला नाही म्हणतं. आणि मग अशा पद्धतीनं मे बी पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेला असं झालं असू शकतं, परसिव्ड लो मिल्क सप्लाय असू शकतो. आणि मग जर का बाळाला दूध पाजलंच गेलं नाही तर हळूहळू ते कमी कमी होत बंद होत जातं असं कदाचित झालं असू शकतं. त्यामुळं मागील डिलिव्हरीच्या वेळेला पहिल्या बाळाला दूध पाजता आलं नाही म्हणजे आता पण दूध नसेल असा मनामध्ये गैरसमज करून घेऊ नये असा माझा सल्ला राहील. डिलिव्हरी झाल्यानंतर जर का पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श दिला, बाळ आईला दाखवलं, बाळाची पापी घेऊ दिली आणि शक्य असेल नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असेल तर ब्रेस्ट क्रॉल केला, अर्थातच सगळ्या ड्यू प्रिकॉशन्स घेऊन, तर इनिशिएशन व्हायला, बाळाला स्तनपानाची सुरुवात व्हायला शक्यता जास्त वाढते. आणि त्याचबरोबर 6 महिने निव्वळ स्तनपान करण्याची पण शक्यता वाढते, कारण एक प्रकारचं बॉन्डिंग क्रिएट होतं, कॉन्फिडन्स येतो, बाळाला पण लॅचिंग करायला आपण मोकळीक देतो. नेहमी कसं होतं माहिती आहे का, जर एखादी गाय व्याली तर तिचं वासरू उभं राहतं आणि पटकन तिचं दूध प्यायला लागतं. तेच म्हशीचं, तेच इतर प्राण्यांचं. पण माणसाला आपण आईजवळ त्या तिचं बाळ ठेवतच नाही, म्हणजे बाळ लगेच काढून घेतलं जातं, बाहेर सगळ्यांना दाखवायला नेलं जातं, सगळे याच्या हातातून त्याच्या हातात, आणि मग आजी आजोबा घेऊन बसतात बाळाला. आईच्या जवळ बाळ येईपर्यंत ते नमून झोपून जातं आणि मग स्तनपानाची सुरुवातच होत नाही. आणि मग अशा प्रकारे जेवढा उशीर होईल तेवढी त्याची यशस्वीता कमी होते. त्यामुळं जर का आता तुम्हाला करायची इच्छा आहे, आईचं दूध बाळाला मिळावं अशी इच्छा आहे, तर हे सर्व काही सायंटिफिकली तुम्ही जाणून घेतलं तर नक्कीच ते शक्य होईल. बाळ जन्माला आल्याबरोबर त्याला आईच्या छातीवर ठेवलं तर बाळ क्रॉलिंग मुवमेंट्स करत स्तनाग्राकडे आकर्षित होतं आणि स्तनपान करायला सुरुवात करतं. याचं कारण असं आहे की आईच्या गर्भामध्ये असताना गर्भजलाला, म्हणजे पोटातल्या पाण्याला जो वास असतो तोच आईच्या स्तनाग्रांना येत असतो. जे हार्टबीट्स बाळ पोटात असताना ऐकत असतं तेच आईचे हार्टबीट्स बाळ डेस्क्रॉलला ठेवल्यानंतर ऐकू शकतं. बाळाला चॉकलेटी कलर आकर्षित करतो आणि त्यामुळं ते स्तनाग्राकडे अजून जास्त सरकायचा प्रयत्न करतं. आणि असं करत बाळ स्तनाग्रांकडे सरकून ब्रेस्क्रॉल करून छातीचं दूध प्यायला सुरुवात करतं. जर का सीझर झालं तर ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर, सिस्टर किंवा ॲनस्थेटिस्ट कोणीतरी सर्व प्रिकॉशन्स घेऊन बाळाला आईच्या खांद्याकडून छातीवर धरून स्तनपानाची सुरुवात करू शकतं. बाळ आणि आई बाहेर आल्यानंतर तुम्ही सर्वजण बाळाला धरून आईच्या छातीवर पकडून बाळाला प्यायला मदत करू शकता. अशा प्रकाराने जर लवकर सुरुवात केली तर त्याची यशस्वीता वाढते. दुसरं म्हणजे लॅचिंग करत असताना बाळ व्यवस्थित जर का धरलं, सुरुवातीचे 2-3 दिवस बऱ्याच वेळेला सीझर झालेलं असेल तर आईला उठून बसता येत नाही, त्यामुळं तुम्ही कोणीतरी आईच्या साईडला जर का 2 पिलोज ठेवल्या, म्हणजे आईच्या छातीच्या लेवलला त्या पिलोज येतात, आणि त्याच्यावरती बाळ ठेवून स्तनाग्राला लावून पिण्याला सुरुवात केली, बाळाला पाजायला सुरुवात केली, तर स्तनपान यशस्वीरित्या होऊ शकतं. अशा पद्धतीने मानसिक तयारी जर का केलेली असेल की तिने स्तनपान द्यायचं आणि त्याच्यासाठी वारंवार बाळाला स्तनांना लावायचं, तर मागील खेपेसारखं आता होईल असं नाही. आणि जर का अगदीच हायपोप्लास्टिक ब्रेस्ट असेल, म्हणजे त्यांची वाढच झालेली नसते, तर गोष्ट वेगळी, तर त्यांना दूध येण्याची शक्यता कमी असते. परंतु तुम्ही जो काही प्रश्न विचारला त्यात तुम्ही सांगितलं आहे की तिची स्तनांची वाढ झालेली होती, मागील डिलिव्हरीत पण झाली होती, आत्ता पण झाली आहे. दुसरं म्हणजे मागील खेपेला पण तिला थोडंसं दूध आलं होतं, तर थोडंसं दूध आलं म्हणजे सुरुवातीला चेक दूध हे थोडंच येतं ना, पण त्यावेळेला जर का बाळाला पाजायला सुरुवात केली आणि व्यवस्थित लॅचिंग एस्टॅब्लिश झालं तर लॅक्टेशन पण एस्टॅब्लिश व्हायला मदत होते आणि लॉंग लास्टिंग शक्यता जास्त असते. म्हणजे अशी बाळं 6 महिने निव्वळ स्तनपान करू शकतात. त्यामुळं तुम्ही मनातली ही शंका काढून टाका की आत्ताही फॉर्म्युलाच लागणार आहे, आत्ताही बॉटलच लागणार आहे आणि स्तनपान होऊ शकणार नाही. आणि त्या व्यतिरिक्त जर काहीही डिफिकल्टी आली तर लॅक्टेशन कन्सल्टंटची मदत घ्यायची, म्हणजे मग तुम्हाला तो सपोर्ट मिळतो, कॉन्फिडन्स मिळतो आणि ती लॅचिंग शिकू शकते. बाळही शिकत असतं, आई पण शिकत असते, कारण हल्ली मुलींना बाळ धरायची प्रॅक्टिस नसते, सवय नसते. त्या एकट्या कदाचित एकुलत्या एक असतात, एखादं भावंड असतं, पण ते त्यांच्याच बरोबरीचं असतं, त्यामुळं त्यांना बाळ धरायची सवय नसते. आणि मग तो कॉन्फिडन्स पण त्यांना एकदा आला, बाळ व्यवस्थित लॅच करायला लागलं, तर मला नाही वाटत की तुम्हाला बॉटल आणि फॉर्म्युलाचा विचार करायला लागेल.
0: नक्कीच डॉक्टर, तुमच्या ह्या उत्तरानं आणि मार्गदर्शनानं ज्यांनी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे त्या आई आता नक्कीच आश्वस्त झालेल्या आहेत, टेन्शन फ्री झाले असतील असं आपण म्हणूया. कारण की एकाच वेळी दोन्ही मुलांची जबाबदारी शिवाय बाळंतिणीचं रुटीन सांभाळणं हे खरं तर फार महत्वाचं असतं आणि तितकंच ते जिकिरीचं असतं, अवघड असतं. कुठल्याही प्रकारची चालढकल याच्यात आपण करू शकत नाही आणि अर्थातच खूप लक्ष ठेवून या गोष्टी कराव्या लागतात आणि निश्चितच त्यामुळे त्यांना होणारा त्रास किंवा जी होणारी ती एक धावपळीची जाणीव आहे ती रास्तच आहे. पण अर्थात तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केले ते नक्कीच आता निश्चिंत झालेले असतील असं आपण म्हणूया आणि त्या दृष्टीनं आता त्या नक्कीच उपाययोजना करतील, त्या दृष्टीनं त्यांच्या मुलीलाही त्या सगळ्या काही गोष्टी सांगतील. आणि खरोखर तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांना आज मार्गदर्शन केलंय, बऱ्याच जणांचा हा प्रश्न असू शकतो, बऱ्याच जणांकडे अशी ही परिस्थिती असू शकते आणि मला वाटते ह्याच्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा नवीन मार्गदर्शन मिळालेलं आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथं आलात आणि पुन्हा एकदा इतकं छान मार्गदर्शन करून आपल्या श्रोत्यांना हा भाग एक उद्बोधक ठरवलात त्याच्याबद्दल सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: कुमार सानू यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार विजू शाह आणि हे गीत आपण ऐकणार आहोत गुप्त या चित्रपटामधलं.

0: खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात डबल क्रॉस या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: करता विचार आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789।
3: कार्यक्रमात यानंतर गीत जीत हमारी या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात। एस पी बालसुब्रमण्यम, यसुदास आणि एस जानकी यांच्या आवाजात। गीतरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी।

0: शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
0: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: मजेची।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना। ऐकूया मंजिल मंजिल या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार राहुल ग वर्मन।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: प्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाय नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7-89-89.
3: चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एस जानकी आणि मनहर उदास यांनी गायलेलं हसन कमाल यांचं गीत मेरा धर्म या चित्रपटामधलं. संगीतकार बप्पी लहरी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत, ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात दोस्त या चित्रपटामधलं.

0: सारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे संगीतकार रवी यांचं खामोश निगाहे या चित्रपटामधलं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाभर हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या. दिनांक 9 जून 2026 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता, ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल, डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल, डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
5: बर्थ या चित्रपटामधलं मोहम्मद अजीज यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना प्रयागराज यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

जाको राखे साईया मार सके ना कोई, जाको राखे साईया।

0: करायचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189।
1: आता आपण ऐकणार आहोत कलाकार या चित्रपटामधलं हे गीत। गीतरचना मनोज कुमार आणि इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत बंधे हात या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788
3: गीत आहे हसन कमाल यांचं हातीम ताई या चित्रपटामधलं, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं, तुमचा आवाज शब्दगंध या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण शब्दांचा गंध घेतोय, शब्दांचा सुवास बघतोय. शब्द अप्रतिम शब्द आणि या शब्दांचा धनी म्हणावं असे ग दि माडगुळकर. शब्द तपस्वी ग दि माडगुळकर, संगीत तपस्वी सुधीर फडके आणि आवाजाची मल्लिका आशा भोसले. जर हे तिघही जण एकत्र झाले तर काय मजा येत असेल नाही. आणि झाले अशा एका गाण्यात. एक चित्रपटाचं नाव होतं देव माणूस आणि अप्रतिम गाणं होतं. खरं तर सुधीर फडके म्हटलं तर सोजवळ गीतं छान अशी मस्त, पण त्यांनी सुद्धा काही शृंगारिक गीतं केलेली आहेत आणि त्याच्यातलं एक गीत आहे. शृंगारिक गाणी

म्हटली तर इतकं छान नातं गुंफलेलं असतं ना, ज्याच्यावर प्रेम असतं त्याची आठवण नेहमी येते. थोडंसं वेगळ्या धाटणीचं गाणं आहे पण छान आहे. त्याची चाल पण इतकी छान बांधली आहे ना. आशा भोसलेंनी म्हटलं सुद्धा छान आहे, गदिमांचे शब्द आहेत. मी तर जातय जत्रला, गाडीचा खोंड बिथरला, बर नाही घरच्या गणोबाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला. जेव्हा कुठे काहीही मनाविरुद्ध होतं तेव्हा नक्कीच आपल्या माणसाची आठवण येते. आणि पूर्वीचा काळ, खेड्यातली वस्ती, मस्तपैकी बैलगाडीतनं जत्रेला जायचं आहे आणि जाता जाता गाडीचा खोंड बिथरला, बर नाही घरच्या गणोबाला. कोणाला बोलवायचं आता? बोलवायचं म्हटलं तर दाजीबालाच बोलवावं लागेल. आणि आमचे दाजीबा कसे? दाजीबासारखा धीर दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भाऊजाईची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई. हेंद्रट आमच्या नशिबाला, हेंद्रट आमच्या नशिबाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला. खरंच अर्थ सांगण्याची गरजच नाही आहे, एवढे छान शब्द आहेत. अहो काय छान म्हटलंय ना. माझ्या आवडीचा तो पदी रे बाबा. माझं तर लग्न झालंय पण काय करणार, तरी नाही सोसवत हो. आठवण येते त्याची नेहमी. दाजीबासारखा दीप दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भाऊजाईची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई. माझ्या नशिबातच हे होतं हो, नाहीतर काय मला त्यांच्यासारखाच हवा होता. हे म्हणणं किती छान शब्दांमध्ये मांडलेलं आहे. बरं दाजीबा आमचे कसे आहेत बरं? सांगण्यासारखे आहेत बरं. दाजीबांचा स्वभाव लई गुलहौशी, सजवतील घोडा सांगितल्या सरशी, मला पुढं घेतील हसून चट दिशी. निघता निघता उशीर झाला, निघता निघता उशीर झाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला. माझ्या मनामध्ये जो आहे ना त्याचा स्वभाव गुलहौशीच असणार हो. मला असं कसं आवडणार? मला आवडतो तो गुलहौशीच असणार. आणि मग जो मला आवडतो आणि ज्याला मी आवडते त्याला सांगितल्यानंतर तयारीला कितीसा वेळ लागणार? म्हणून म्हटलंय दाजीबांचा स्वभाव लई गुलहौशी, सजवतील घोडा सांगितल्या सरशी. आत्ताच्या काळात सांगायचं तर लगेच गाडीला किक मारतील. तसं त्यावेळेच आहे. सजवतील घोडा सांगितल्या सरशी, मला पुढं घेतील हसून झट दिशी, पटकन मला पुढ्यात घेऊन. पण मग असं जेव्हा असेल ना, जेव्हा दाजीबाई येतील आणि मला घोड्यावरती घेतील, तेव्हा कधी एकता निघते असं होतं. मग म्हणून त्याच्यामध्ये म्हटलंय की निघता निघता उशीर झाला. पुढचं कडवं खूप छान आहे बघा. आता घोड्यावरनं निघाले तर खरी, मग काय होतं? दाजीबा मोर घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला अंग लागतं आणि होती गुदगुल्या, बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या. कोणीही बघा कधीही अगदी म्हातारपणी सुद्धा जर तिची आठवण झाली किंवा त्याची आठवण झाली तर बाळपण पुढे येतं, आठवतं. आणि ते आठवलं ना की मग सगळंच गुलाबी गुलाबी व्हायला होतं. आणि मग जेव्हा बालपणीच्या आठवणी येतात आणि त्याचा रुबाबदार चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो, म्हणून शेवटी म्हटलंय छान, मी लई भुलते रुबाबाला, मी लई भुलते रुबाबाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला. जेव्हा अडचणीची वेळ येते तेव्हा मला आठवतो तो माझा दाजीबा. आता नवीन गाणं पण आहे बघा, ऐका दाजीबा ऐका दा, तसा हा दाजीबा आहे बाबा. आणि मग सगळ्यात शेवटच्या कडव्यामध्ये शृंगारिक लावणी ही मस्त. आणि त्याच्यामध्ये मग गदिमा त्यांच्या शब्दांचा सगळा शिणगार जो आहे ना तो या कडव्यामध्ये करतात. साज शिणगार केला ल्याले साखळ्या तोडे, आईन्याची घातली चोळी अंजरीचे लुगडे.
अशा मध्ये असावे संगे दाजीबा तगडे दाजीबा तगडे. मोर मग ठाऊक ज्योतिबाला मोर मग ठाऊक ज्योतिबाला कुणीतरी बोलवा दाजीबाला. आता जत्रेला जायचंय म्हटल्यानंतर आहे ना तिथे ज्योतिबालाच ज्योतिबाची जत्रा आणि ती दाजीबाला घेऊन किती सुंदर ना. जर दाजीबा बरोबर जायचंय मला मला त्याच्याबरोबर जायचंय मग साज शिणगार तर करावाच लागेल ना. आणि त्यावेळच्या पद्धतीनुसार काही मला ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही हो मीच शिणगार करणार. साज शिणगार केला ल्याले साखळ्या तोडे आईन्याची घातली चोळी अंजरीचे लुगडे. एवढा सगळा शिणगार केल्यानंतर तो तर जवळ असायलाच पाहिजे माझ्या. आणि म्हणून मग आठवण येते काय तर अशामध्ये असावे संगे दाजीबा तगडे. दाजीबाचा स्वभाव गुलहौशी म्हटलेला आहे. दाजीबाचं रूप कसं आहे ते पण म्हटलेलं आहे. आणि या शेवटच्या कडव्यामध्ये तो तगडा आहे हे पण सांगितलं आहे. आणि मग असा माणूस जर बरोबर असेल तर दुसरं काय होणार हो. मोर मग ठाऊक ज्योतिबाला आपण नेहमी म्हणतो ना पुढचं देवालाच ठाऊक बाबा तसं आहे. मोर मग ठाऊक ज्योतिबाला कोणीतरी बोलवा दाजीबाला. दाजीबासाठी असलेलं हे गाणं अप्रतिम शब्द अप्रतिम संगीत आणि अप्रतिम स्वर शब्दांच्या वर जोर देऊन म्हटलेलं हे गाणं ऐका आणि नक्की कळवा कसं वाटलं ते. कुणीतरी बोलवा दाजीबाला. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300 16512 आणि 9492 39 84 888 या क्रमांकांवर.
1: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: काय गं तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,
2: नाशिक। नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी। जरूर या दिनांक 9 जून 2026 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता, ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक। जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या। प्रवेश विनामूल्य। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल।

0: ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कस?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
4: प्लॉट घेण्याचा करता विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-719.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. कायदा हा फक्त पुस्तकांमध्ये किंवा कोर्टरूम पुरता मर्यादित नसतो, तर तो सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी, निर्णयांशी, संघर्षांशी आणि न्याय प्रक्रियेशी थेट जोडलेला असतो. आणि न्याय संवादच्या माध्यमातून आपण कायद्याचं हे प्रॅक्टिकल वास्तव अनुभवी वकील आणि कायदेतज्ञांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे माजी अध्यक्ष आणि मेंबर आदरणीय ॲडव्होकेट जयंत जायभावे सर, तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च अकॅडमी तळोजा चे ॲडिशनल प्रेसिडेंट म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा मार्फत स्टेट लेवल मेडिएशन अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केला आहे. तसेच महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूरच्या गव्हर्निंग काउन्सिलवर, महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईच्या अकॅडमिक काउन्सिलवर आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्लीच्या लीगल एज्युकेशन कमिटीवरही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सर, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार.
0: आजच्या एपिसोडमध्ये आपण सिव्हिल लिटिगेशनचे वास्तव, कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय घडतं हा ॲस्पेक्ट कव्हर करूयात. सर, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने सिव्हिल लिटिगेशन म्हणजे नेमकं काय आणि क्रिमिनल लिटिगेशन पेक्षा त्याचा मूलभूत वास्तव कसा वेगळा असतो?
1: सिव्हिल लिटिगेशन म्हणजे दिवाणी स्वरूपाचे कोणतेही वाद, म्हणजे माझा एखाद्या मिळकतीवर हक्क आहे किंवा मला कोणीतरी माझ्या मिळकतीचा उपभोगापासून त्रास देतोय, इथपासून तर नवरा बायको, मुलं, आई वडील या सगळ्या नात्यांसंबंधी जो काही वाद होऊन हक्क अधिकाराचं निराकरण होतं त्याला आपण दिवाणी स्वरूपाचा वाद म्हणतो. आणि फौजदारी म्हणजे कुठला तरी गुन्हा होतो, कोणी कोणाला तरी मारतं, कोणीतरी कुठल्या तरी पैशाचा अपहार करतं आणि ज्याचा परिणाम हा शिक्षेमध्ये असतो, त्याला जेलमध्ये टाका, त्याला दंड करा, अशा प्रकारच्या शिक्षा ज्या असतात त्याला आपण फौजदारी किंवा क्रिमिनल लिटिगेशन असं म्हणू शकतो. दिवाणीमध्ये अशी काही शिक्षा होत नाही. दिवाणीमध्ये पैसे देणे घेणं, मिळकत देणं घेणं किंवा तुमच्या हक्क अधिकारांच्या बद्दल काय असेल ते न्याय निर्णय करणं होतं. म्हणून हे दोन प्रकार असतात, दिवाणीवाद आणि फौजदारीवाद. त्याच्यात मुख्य फरक हा आहे की फौजदारीमध्ये शिक्षा होते आणि दिवाणीमध्ये काहीतरी हक्क ठरतो किंवा नाकारला जातो.
0: सर, केस दाखल करण्यापूर्वी सामान्य नागरिकांनी कोणत्या तीन गोष्टींची सर्वात आधी दक्षता घ्यायला, व्हेरीफाय करायला?
1: दिवाणी स्वरूपाची केस जर करायची असेल तर जो काही तुम्हाला हक्क अधिकार सांगायचा आहे तो सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे का, याला कायद्याच्या भाषेत आम्ही लोकस स्टँडी म्हणतो. म्हणजे ती कोर्टामध्ये जाऊन केस करण्याचा तुम्हाला अधिकार कायद्यानं आहे का हा तपासला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा पार्ट हा असतो की ज्याच्याबद्दल तुम्हाला हक्क अधिकार मागायचे आहेत त्यासंबंधीचा कायदा काय आहे, त्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत आणि त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही तो हक्क कोर्टात मागू शकतात का, आणि मागायचा असेल तर मग कोणत्या कोर्टात आणि तो कसा, आणि शेवटी पार्ट म्हणजे यासाठी पुरावा लागतो. तर तो पुरावा तुमच्याकडे मग दोन प्रकारचा पुरावा आपण गृहीत धरतो, एक आहे कागदोपत्री पुरावा आणि एक आहे साक्षीदारांचा पुरावा. पुराव्याच्या कायद्यानं एव्हिडन्स या शब्दाची व्याख्या करताना सिंपल सांगितली आहे, म्हणजे समोर जे कोर्टाच्या येतील ते दस्तऐवज किंवा कोर्टाच्या समोर येतील ते साक्षीदार. आता त्याच्यात तिसरी एक अजून ॲडिशन छोटीशी झाली आहे, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, म्हणजे एखाद्या मोबाईलचा शॉट असेल, एखादा कुठला तरी ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, याला पण आता पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि त्याला पण डॉक्युमेंट म्हटलं जातं. एखादा तुम्ही एखादा व्हिडिओ पाठवला तर त्या व्हिडिओला कायद्याच्या भाषेमध्ये डॉक्युमेंट म्हटलं जातं. त्याच्यामुळं या त्या सगळ्या प्रकारचा पुरावा, कागदोपत्री पुरावा, इलेक्ट्रॉनिक स्वरूपातला पुरावा आणि साक्षीदारांचा पुरावा, तो कोणता आहे, या तीन गोष्टी तपासून आपापली कारवाई करायला पाहिजे.
0: राईट. सो सिव्हिल लिटिगेशनमध्ये लिटिगंट्स स्वतः सुरुवातीला कोणत्या चुका करतात ज्यामुळे पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढतं, किंवा जेव्हा सुरुवात असते म्हणजे लेट्स से ड्राफ्टिंग ऑफ द केस, असं तुमच्या अनुभवात कधी असं काही आलं आहे की त्याच्यामध्ये असं काही चुकीच्या गोष्टी आहे किंवा ज्याच्यामुळे हे डिले होऊ शकतं?
1: सगळ्यात गोष्ट महत्त्वाची चूक होते ती म्हणजे लोक विलंबानं येतात, वेळवारी करत नाही. जसं आपण म्हणतो ना स्टिच इन टाइम, तसं कुठल्याही कोर्टातल्या वादाबद्दल तुम्ही किती तत्परतेनं कोर्टात येता याला फार महत्त्व असतं, मग तो फौजदारी असो किंवा दिवाणी असो. कारण कोर्ट आणि न्यायव्यवस्था एक तत्व असं समजते की वन हू स्लिप्स ओव्हर हिज ओन राईट डू नॉट हॅव राईट ऑफ एनी एज्युडिकेशन.
0: प्रश्न राहील.
1: म्हणजे एखादा माणूस जो स्वतःच्या हक्कांबद्दल अनभिज्ञ राहतो, लांब राहतो, उशीर करतो, त्याला तो न्याय मागण्याचा फारसा काही अधिकार नाही आहे असं म्हणून कोर्ट त्याला आउट ऑफ लिमिटेशन, मुदतबाह्य म्हणून काढून टाकते. मग या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हणाल चूक, तर लोक कधीच काही काही वेळेस घाईघाईनं काहीतरी कृत्य करतात. कोणीतरी जातं घाईघाईनं, कोणाला ते पकडतात, मग तो वकील पूर्ण माहिती घेत नाही आणि एखादी नोटीस पाठवून देतो, एखादी जाहीर नोटीस करतो आणि त्याच्यात काहीतरी कमिटमेंट त्यांची होऊन जाते. मग ते पुढे तुम्हाला त्रासाची ठरते. त्याच्यामुळे फर्स्ट ॲक्शन जी असते ती ॲक्शन खूप काळजीपूर्वक अभ्यासपूर्ण बारकाईनं करून ती पाठवली गेली पाहिजे. कारण ती तुमच्यावर बंधनकारक असते. तुम्ही एक नोटीस पाठवली आणि त्या नोटीसीमध्ये म्हटलं की मला तुमच्याकडनं 1,00,000 रुपये घेण आहे आणि नंतर दाव्यामध्ये लिहिलं 5,00,000 रुपये घेण आहे, तर पहिल्यांदा कोर्ट म्हणतो ना, मग पहिल्या फर्स्ट फेजमध्ये तुम्ही का म्हटले 1,00,000 रुपये, 5,00,000 का नाही म्हटले,
0: राईट?
1: तर त्या दृष्टीनं पहिल्यांदाची ॲक्शन तुमच्याकडनं होते ती ॲक्शन परफेक्ट पाहिजे, नाही तर पुढे तिच्यावर तुमचा परिणाम होतो आणि त्याची काळजी बरेचदा लोक घेत नाही असं आमच्या पाहण्यात येतं.
0: सर, तुमच्या अनुभवात इतक्या वर्षांमध्ये कधी असा एखादा एक इंटरेस्टिंग किस्सा किंवा असं काही झालं आहे का की ज्याच्यामध्ये हे जे तुम्ही सांगितलं?
1: म्हणजे अनेक वेळा होतं, काय होतं की आम्ही दावे करतो, मला खरेदी खत पाहिजे, खरेदी खत करून पाहिजे, तो साठे खत झाले, खरेदी खत तो करून देत नाहीये, आठ पैसे घेतलेले आहेत, ते पैसे या पद्धतीने बरोबर दे, त्याचा जो कागद लिहिलेला आहे तो साठे खता जरी असला तरी तुला मला पैसे देणे, ही आधीची ॲक्शन असते. आणि मग नंतर लक्षात येतं की अरे नाही, पैशाला नाही महत्व, मिळकतीला महत्व आहे. आणि मग कोर्टामध्ये केस काय होते की नाही, माझं याचं साठेकत आहे, करार झालेला आहे, मला याची मिळकत मिळा. मग पहिली जी नोटीसमध्ये तुम्ही म्हणाले होते की बाबा तुझे माझे उसनवारीचा व्यवहार आहे, ती तुम्हाला अडचण येते आणि मग तिथनं तो यश त्याला मिळत नाही. कारण कोर्ट हे ग्राह्य धरतं की तुझा जर खरेदी विक्रीचा व्यवहार असता तर पहिल्या नोटीसीमध्ये तू असं का म्हटला. असे अनेक प्रकार अनेक वेळा आढळून येतात. त्याच्यातनं वकील म्हणून आपले स्किल करून काही ते मार्ग काढायचे असतात.
0: सर, सामान्य लोकांना अनेक वेळा असं वाटतं की सिव्हिल केसेस वर्षानुवर्ष चालतात. प्रॅक्टिकली स्पीकिंग, डिले नेमकं कुठे कोणत्या स्टेजवर निर्माण होतं?
1: डिले आहे असं मी म्हणू शकणार नाही की डिले नाही आहे, परंतु तुम्ही किती दक्ष आहात, तुमच्या वकिलाच्या मागं तुम्ही किती दक्षपणे राखतात यावर खूप अवलंबून आहे. बरेच वेळा लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये मी केस टाकली, वकील दिला, मी तो त्याचा पाहून घेईल. अशा पद्धतीचा ज्यांचा ॲप्रोच असतो त्यांच्या केसेसमध्ये विलंब होतो. कारण वकिलाकडे एक केस नसते, एका दिवशी एक तारीख पडली तर त्या दिवशी त्या पक्षकाराची एक तारीख असते. वकिलाकडे अशा 50 तारखा असतात. त्या 50 तारखांमधनं तो त्या कोर्टात जाईल, तुमचं काय असेल कागदपत्र देईल, त्याला त्या केसची पुढची स्टेज आणेल. याकरता पक्षकारांनी दक्ष असण्याची फार गरज आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की जो पक्षकार दक्ष आहे त्याच्या रिझनेबल वेळेमध्ये त्याच्या केसेसमध्ये निवाडी होतात. निश्चित खूप जास्त प्रमाणामध्ये पेंडन्सी आहे. म्हणजे आज तिथे नाशिकसारख्या समजा आपण कोर्टांमध्ये बघितलं तर एकेका कोर्टाकडे 4,000-5,000 केसेस आहेत. त्या 1,000-1,200 वर नसाव्यात असा प्रोटोकॉल आहे, असा नियम आहे. आणि असं असताना न्यायालयांची संख्या कमी असेल, बसायची सोय कमी असेल, कर्मचारी कमी असतील, या सगळ्या गोष्टींमुळं एकेका न्यायव्यवस्थेवर ताण खूप आहे. त्यातनं तुम्हाला तुम्ही जर दक्षपणे काम केलं तर त्यातनंही तुम्ही मार्ग काढू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा आहे की त्या कोर्टात केस करणाऱ्या माणसाने स्वतः दक्ष असलं पाहिजे. आजच्या काळात तरी ते असेल तर त्याची योग्य मुदतीत होतं, नसेल तर नाही होत.
0: बरोबर. सर, म्हणजे मी उदाहरणार्थ म्हटलं तर खूप ठिकाणी पाहतो की अवेटिंग समन्स किंवा प्रोसिजर लेच्यामध्ये भरपूर लोक, जसं तुम्ही म्हटलं की ते डिले होतो, तर मग त्या दृष्टिकोनातून काय करायला हवं किंवा कशी?
1: आता काय आहे की आधुनिकतेकडे जितक्या प्रमाणामध्ये न्यायव्यवस्थेने जायला पाहिजे होतं तितकी अजून झालेली नाही हे सत्य आहे. अजूनही आपण त्याच बेलीफाला समन्स घेऊन तिथे पाठवतो आणि मग तो समन्स बजावतो. मग जर समजा समोरचा माणूस जरा हुशार असेल तर तो घरात नाही दाखवतो, समन्स परत देतो, किंवा दार बंद आहे असं दाखवतो, समन्स परत देतो. मग रजिस्टर पोस्टाने जातो. हा रजिस्टर पोस्टच आता अस्तित्वात राहील का नाही अशी आजची परिस्थिती आहे, कारण आपण सगळे इलेक्ट्रॉनिक आणि आय टीच्या युगामध्ये आलेलो आहोत. मग व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा, ईमेलवर मेसेज पाठवायचा, मोबाईलवर कळवायचा, या प्रक्रियेला अजून आपल्याकडे कायदेशीर संपूर्ण मान्यता यासाठी नाही आहे का, त्याची सत्यता 100% होण्यासारखी परिस्थिती अजून आपल्याकडे नाही. अर्थात आता ई फायलिंग झालेलं आहे. ई फायलिंग करून सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच प्रकरणं दाखल करावीत. जास्तीत जास्त समन्स पण आता ईमेलवर जात आहेत. पण शेवटी अजून त्याला ती जी काही मानसिकता लागते ना लोकांची, आपल्याकडे कसं आहे की वापर आणि गैरवापर, भारतीय व्यवस्थेमध्ये सगळ्या स्तरावर वापरापेक्षा गैरवापरावर जास्त लक्ष आहे. त्याच्यामुळं लोक त्यातनं जे फाटे फोडतात त्या सगळ्या ह्याचा विचार करता स्ट्रिक्ट प्रूफ हा आपला पुराव्याचा गाभा आहे. म्हणजे जे काही घडलेलं आहे त्याचा पुरावा स्पष्ट पाहिजे, आणि तो स्पष्ट पुरावा पाहिजे असेल तर त्याला मग त्याचं समन्स बजावणी नीट झालेली पाहिजे. कोणीतरी असं म्हणायला नको की मला समन्स झाले नाही, मग पुन्हा ते प्रकरण सुरू करावं लागतं. या दृष्टीनं आता सध्या आपण एका सँडविच स्टेजमध्ये आहोत. एकीकडे जुनी पद्धत आपण पुष्कळशी कमी करत आधुनिकतेकडे जातो आहोत, परिपूर्णपणे गेलेलो नाही. तो ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस वेग वाढेल, आणि त्यामुळे आज निश्चित समन्स बजावणीमध्ये वेळ जातो. त्याच्यानंतर लोक येतात, हजर होतात, हजर झाले की मुदती मागतात. आता असं 90 दिवसाच्या आत तुम्ही जर जबाब नाही दिला तर तुम्हाला जबाब पुन्हा देता येणार नाही असा कायदा आलेला आहे आणि आहे. पण स्टील कधीतरी सुप्रीम कोर्ट म्हणतं की नाही जाऊ द्या, न्यायाच्या दृष्टीने त्यांना संधी द्या. हायकोर्ट म्हणतं संधी द्या, मग ते निवाडे आम्ही खाली देतो. तर याच मध्ये मला तरी असं

0: वाटतं की दोन प्रकार आहेत, एक प्रामाणिक वाद आहे आणि दुसरा जो वाद आहे तो वाद कोर्टाच्या वादाचं वापर करून, ज्याला आम्ही म्हणतो इन्स्ट्रुमेंटल बार्गेनिंग, पर्टिक्युलरली लिटिगेशन मधल्या प्रॉपर्टीच्या मॅटरमध्ये वाद पेंडिंग ठेवणे,
1: राईट,
0: आणि वाद पेंडिंग ठेवून त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पुढे फायदा होईल, मिळकतीच्या किमती वाढतायत, त्या वाढलेल्या किमतींचे फायदा होतील, अशा प्रकारचे वाद येतात. ते न्यायालयाने आणि वकिलांनी त्याच्यावर स्पष्टपणे आपलं नजर ठेवली पाहिजे. जे वाद प्रामाणिक आहेत त्यांना योग्य ती संधी दिली पाहिजे. जे वाद केवळ काहीतरी वेस्टेड इंटरेस्टनं निर्माण केलेले आहेत त्याचा पटपट निपटारा केला पाहिजे. त्याला फार संधी देण्याचं कारण नाही, ते पेंडिंग ठेवण्याचं कारण नाही,
1: राईट.
0: आणि हे करण्याकरता न्यायालयांच्याकडनं आपण ज्या अपेक्षा व्यक्त करतो तर त्या अपेक्षा बरोबर आहेत, परंतु त्या अपेक्षांची पूर्ती होण्याकरता जे न्यायालयांकडचं जे दडपण आहे कामाचं ते कुठेतरी वितरित झालं पाहिजे. खटले खूप जास्त प्रमाणामध्ये न्यायालयासमोर जे पडलेले आहेत ते नीट कुठेतरी झाले पाहिजे. जागा चांगल्या पाहिजेत. सुदैवानं नाशिकला आता नवीन इमारत झाली आणि खूप चांगली एअर कंडिशन दालनं आता न्यायाधीशांना मिळालेली आहेत. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं संख्या न्यायाधीशांची फार कमी आहे. देशामध्ये असं एक धोरण 2002 साली ठरलं होतं की 1,00,000 लोकसंख्येला 50 न्यायाधीश किमान असतील. 2002 साली त्यावेळेस 11-12 न्यायाधीश होते काहीतरी. आता आपण तिथपासून जवळजवळ 23 वर्ष पुढे आलेलो आहोत. आजही 1,00,000 लोकसंख्येला साधारणतः 19-20-21 न्यायाधीश पर्यंत आपण आलेलो आहोत. आजही आपण 50 टार्गेट अचीव केलेलं नाही. ते व्हायला पाहिजे. त्याकरता सरकारनं देखील न्याय प्रक्रियेकडे दक्ष असलं पाहिजे. त्याला बजेट दिलं पाहिजे. बजेट अतिशय तुटपुंज आहे. आपण जर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये बघितलं तर 0.00.16 एवढं बजेट आहे. ते 2-5-4% का नाही होते, ते 10% असावं असं संविधान म्हणतं, परंतु ते इव्हन 1% पण होत नाही आहे. तर शासनानं बजेट दिलं पाहिजे, केंद्रानं दिलं पाहिजे, राज्यानं दिलं पाहिजे. शेवटी ते पैसे असल्याशिवाय कोर्ट कुठून कोण बांधेल, न्यायाधीश कोण देईल, त्यांचे पगार कोण देईल, एक न्यायाधीश वाढवायचा त्याच्यामध्ये 7 कर्मचारी वाढतात, या सगळ्या लोकांचा जो काही आहे तो आर्थिक तरतूद करून याचा एक सर्वांगीण प्लॅन तयार करून त्याच्यावर केला पाहिजे आणि त्याच्याकरता राजकीय शक्ती असली पाहिजे. मला बऱ्याच वेळा अशी शंका येते की राजकीय जे कुठलाही पक्ष आणि पार्टी असो सत्तेत आल्यानंतर न्यायालय फारसे सशक्त होऊ नयेत अशी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आहे की काय, अशी शंका करण्यासारखी आजची परिस्थिती आहे. कारण या सगळ्या व्यवस्थेला आर्थिक जी काही पाठबळ पाहिजे ते नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी अडून राहतात.
1: सर, आता तुमच्या बोलण्यातनं मी खरं तर प्रश्न नंतर घेणार होतो, पण मेडिएशन बद्दल आपण बोलूयात की मेडिएशन बद्दल अवेअरनेस वाढण्यावर तुम्ही विशेष भर दिलाय. प्रॅक्टिकल लेवलवर मेडिएशन लिटिगेशन कमी करण्यात किती प्रभावी ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रभावी निश्चितच ठरलं पाहिजे. त्याचं कारण काय की पूर्वी आपण समाज व्यवस्था चालवायचो, काही वाद निर्माण झाला, शेतीचा वाद झाला, कुठे 2 भावांचा वाद झाला, नवरा बायकोचा वाद झाला, तर गावातले पंच बसायचे. ते पंच परमेश्वर म्हणून लोक त्यांच्या समोर बसायचे, सत्य बोलायचे की असं झालं, हे चुकलं, हे झालं, आणि ते त्याच्यावर निरपेक्षपणे ते त्याच्यावर निर्णय देत असल. विक्रमादित्याची गादी ही आपली फार मोठी परंपरा आहे, न्यायाची परंपरा आहे विक्रमादित्याची गादी. आणि तिथपासून तर पुढे जहांगीर बादशाहची न्यायाची पद्धत असेल, शिवाजी महाराजांमधल्या काळामधला जो काही न्यायनिवाड्यांची पद्धत असेल, हे सगळं बघितलं तर ते सत्याच्या आधारित खूप क्लिष्ट अशा प्रक्रियेमध्ये अडकून न ठेवता निर्णय करत असत. आता काय झालेलं आहे, आपण नोटीस देतो, नोटीसला उत्तर देतो, मग पक्ष जो असलेला पक्षकार असतो आमचा तो आम्हाला माहिती देतो, मग त्या माहितीला आम्ही काय कायद्याचं मीठ मिरची लावतो, असं करत करत करत प्रत्यक्ष लिटिगेशन जे येतं ना ते वेगळंच असतं. म्हणजे पाहिजे असतो फरकत आम्ही म्हणतो एकत्र नांदवायला या. कारण का, तर मग एकत्र नांदवायला आल्यानंतर काही काळ गेल्यानंतर मग 2 पैसे मिळतील आणि मग फरकत करू. तर या सगळ्या परिस्थितीला बाजूला ठेवायचं असेल तर समोरासमोर लोकांनी बसून आपापले जे काही तंटे आहेत ते स्पष्ट मांडले पाहिजेत,
1: बरोबर,
0: आणि ते कोर्टात जाण्याच्या आधी निरपेक्ष अशा तांत्रिकदृष्ट्या जसं प्रशिक्षण झालेलं आहे अशा मध्यस्थांनी, ज्याला मीडिएटर म्हणतो आपण, बसून त्यांच्या दोघांमधला संवाद केला पाहिजे. त्याचं एक टेक्निक आता डेव्हलप झालेलं आहे की ते कसं करायचं, याचं एकदा ऐकायचं, त्याचं एकदा ऐकायचं, दोघांचं म्हणणं एकमेकांना कम्युनिकेट करायचं, दोघांचं म्हणणं एकमेकांना कम्युनिकेट केलं तर त्यांच्यामधला वाद झाला पाहिजे. म्हणजे ज्याला असं म्हणतो ना की आपण स्फोट होऊन तो बाहेर आला पाहिजे, मग तो आल्यानंतर तुला काय सोल्युशन वाटतं, तुला काय सोल्युशन वाटतं, या सोल्युशन्स मधनं त्याच्यात काहीतरी जर उत्तर देऊ शकलो तर मग दावा, दाव्यावरचा अपील, अपिलावरचा अपील, अपिलावरचा अपील, 25-30 वर्षाचा हा कालावधी आहे एकंदर किमान कालावधी. खालच्या न्यायालयापासून सुप्रीम कोर्टामधला ॲव्हरेज एज ऑफ लिटिगेशन नॉट लेस दॅन 25 इयर्स आहे. मग ते 25 वर्ष आयुष्यातले घालवायचे का ते त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणि समजून जर तुम्ही त्या 20-25 बैठकांमध्ये जर समजू शकले तर ते वेलकम केलं पाहिजे, त्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. आणि मला असं वाटतं की ती मुवमेंट आता बऱ्यापैकी जोर धरतीये. कायदा आलेला आहे की प्रत्येक दिवाणी प्रकरणामध्ये मीडिएशन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका, म्हणजे मध्यस्थ्याचे प्रयत्न करा, काही मिटतंय का बघा आणि त्याच्यातनं पुढे जा.
1: म्हणजे मीडिएशन ऍक्ट,
0: मीडिएशन ऍक्ट जो आता येतो त्याला कंपल्शन पण आता त्याचं येणार आहे, ऑलरेडी आलेलं आहे. त्या सगळ्या प्रोसेसला आपल्याला स्ट्रॉंग करणं म्हणजे काय फार वेगळं काही नाही. आपण एक जी काही पूर्वी आपल्या संस्कृतीमधली जी काही एक पंच परंपरा होती त्याच पंच परंपरेला आपण थोडंसं पुढे नेतोय आणि आधुनिक पद्धतीने ते लोकांपर्यंत त्याचा वापर केला पाहिजे.
1: राईट सर, कोर्टरूम लिटिगेशन आणि सेटलमेंट यामध्ये योग्य बॅलन्स कसा साधायला हवा?
0: कसं असतं की काही लिटिगेशन्स असे असतात की ते इगोचे असतात आणि काही लिटिगेशन असे असतात की ते मिसअंडरस्टँडिंगचे असतात आणि काही फसवणुकीचे असतात. त्याच्यामधला जे मिसअंडरस्टँडिंगचे प्रकार आहेत ते एकत्र येऊन लवकर मिटू शकतात. त्याला काही तुम्हाला कोर्टामध्ये फार जरी कोर्टात गेलं तरी कोर्टामध्ये ते लगेच कळतं की हे आपसात काही फार मोठा याच्या दोघांमध्ये गॅप नाही आहे. जे इगोचे असतात त्याला आपण काय करू शकत नाही. म्हणजे ते पेशवाईमध्ये तुम्ही ऐकलं असेल की साध्या याच्यावरनं सुद्धा, छोट्या केरसुणीवरनं सुद्धा वाद झालेले आहेत. तर अशा अनेक वाद पाहतो की सगळं मोठ्या मोठ्या इस्टेटीचं मिळतं आणि मग एखादं स्वयंपाकघर असतं ते याला द्यायचं का त्याला द्यायचं, त्या स्वयंपाकघरावरनं वाद होतो आणि मग ते मोठ्या मोठ्या इस्टेटीचे वाद संपुष्टात पुन्हा फिसकटलेले आम्ही पाहिलेले आहेत. तर ह्या इगोच्या भांडणांना वेळ जातो, त्याला इलेक्शन त्याच्यामध्ये मग जेव्हा काही लोक सगळ्या 5-10-25 वर्षानंतर दमतात, थकतात किंवा एक पिढी जाते त्यांचा इगो संपतो आणि पुढची येते पिढी येते त्यावेळेस त्याच्यातून सोल्युशन निघतात. आणि जे फसवणुकीचे प्रकार आहेत, जे ठरवूनच केलेली फसवणूक आहे त्याला काही इलाज नाही. त्याला मग तुम्हाला कायद्याच्या सगळ्या ते काय हत्यारांचा वापर करून ते त्या जो काही फसवणूक करणार आहे त्याच्यावर त्याचे योग्य ते आघात करूनच त्याच्यातनं सत्य बाहेर काढता येतं. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये बऱ्याच वेळा एक 1/3 यश मिळू शकतं असं माझा स्वतःचा गेल्या 40 वर्षातला अनुभव आहे की जे रिझनेबल आहे ज्याच्यामध्ये थोडाफार मिसअंडरस्टँडिंग आहेत, थोडाफार हे आहे, त्याच्यातनं निघू शकतात. इगोमध्ये आणि फसवणुकीमधल्या प्रकरणांमध्ये सोल्युशन काही मिडिएशन्समध्ये येत नाहीत.
1: सर, प्रॉपर्टी डिस्प्युट्स मध्ये लोक सर्वात जास्त कुठे अडकतात आणि काय प्रिकॉशनरी मेजर्स आपण घ्यायला हवे?
0: प्रॉपर्टीमध्ये जर तुम्ही खरेदीदार असाल तर तुम्ही स्वतः प्रामाणिक खरेदीदार म्हणून तुमच्यावर जी जबाबदारी ती समजून घेतली पाहिजे. म्हणजे काय तर तुम्ही नोटीस दिली पाहिजे पेपरला, तुम्ही सरकारी कार्यालयांचा सर्च केला पाहिजे कुठलं त्या मिळकतीच्या बद्दल एखादं रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे का, गहाणखत झालेलं आहे का, कोणी आधी साठेखत केलं आहे का, खरेदी खत केलं आहे का ते बघितलं पाहिजे. आणि ज्याला आपण म्हणतो की टायटल सर्च, म्हणजे ज्यांच्याकडनं तुम्ही मिळकत घेतोय त्यांचा संपूर्ण अधिकार आहे का. आता हिंदू कायद्यामध्ये बहीण आणि भावांमधल्या खूपसे वाद कोर्टात येतात. मिळकत भावाच्या नावावर आहे, भाऊ विकतो आणि मग बहीण दावा करते की माझा हिस्सा आहे आणि कोर्ट दिला देतं. ज्यांनी खरेदी केलेलं आहे त्याची अर्धी इस्टेट त्या बहिणीला द्यावी लागते कारण त्यांनी ते कायदा नाही पाहिला. त्या नावावर जरी मिळकत असली तरी ही हिंदू कुटुंबाची मिळकत आहे, याच्यामध्ये किती बहीण होत्या, किती भाऊ होते, किती वडील केव्हा वारले, या सगळ्या चौकशा त्यांनी नीट केल्या पाहिजे. आणि प्रामाणिक खरेदीदार म्हणून कायदा असं गृहीत धरतं की ही तुझी जबाबदारी आहे, तुझी चौकशी कर.
1: राईट.
0: विकणाऱ्याची पण जबाबदारी आहे, पण विकणारा विकून टाकतो आणि पैसे घेऊन टाकतो, नुकसानीत तर घेणार असतो ना. त्याच्यामुळं मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. मी जर प्रामाणिक खरेदीदार म्हणून सगळी काळजी घेतलेली असेल तर कायदा त्याला प्रोटेक्ट करतो. जर काही गोष्टी असल्या तरी ते म्हणू शकतो की तुम्ही का नाही वेळेत आणले, त्यांनी जाहीर नोटीस दिली होती, तुम्ही का नाही हरकत दिली त्याला, आता त्याचं तर नाही आम्ही मालकी, आम्ही डिस्टर्ब करणार, आता नाही कब्जा डिस्टर्ब करणार, अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळं लोकांनी या सगळ्या गोष्टींकडे लाईटली पाहू नये.
1: राईट.
0: लोक बाहेरच्या बाहेर कधीतरी आजकाल मोठ्या मोठ्या मिळकतीचे व्यवहार करून टाकतात, कोणीतरी लाईटली पाहू नये.
1: राईट.
0: लोक बाहेरच्या बाहेर कधीतरी आजकाल मोठ्या मोठ्या मिळकतीचे व्यवहार करून टाकतात, कोणीतरी स्टॅम्प वेंडरकडे जाऊन खरेदी करून घेतं, ते टायटल सर्च करणं, एक्सपर्टला दाखवणं हे जर केलेलं असेल तर खूपशा गोष्टी टळू शकतात त्यांच्या.

0: सर तुम्ही जे म्हटले की लिमिटेशन की किती दिवसामध्ये याचं किती पिरियड आहे की किती दिवसामध्ये एखादी
1: वेगवेगळ्या केसेससाठी वेगवेगळं कायदाच आहे त्याचा लिमिटेशन ऍक्ट नावाचा कायदा आहे.
0: ओके
1: सर्वसाधारणपणे कुठलीही घटना ही 3 वर्षाच्या आत कोर्टात यावी अगदी ब्रॉडली तुम्हाला लॉजिकली सांगायचं असेल तर 3 वर्षाच्या आत तुम्ही करार केला आणि समोरचा तुम्हाला मिळकतीचं खरेदी खत पुरं करून देत नाही 3 वर्षाच्या आत तुम्ही दावा करायला पाहिजे. तुम्ही 10 वर्ष पेंडिंग राहिले कोर्ट म्हणाल नाही तुम्ही काही तयार उत्सुक नव्हता तुमच्या विरुद्ध निकाल. कब्ज्याची कारवाई असेल तर 12 वर्षाची आहे. 12 वर्षाच्या आत कोणी समजा एखाद्याने कायदेशीररित्या माझ्या मिळकतीवर कब्जा केला तर मी 12 वर्षाच्या आत त्याला तिथून कब्ज्यातनं काढण्याकरता कारवाई केली पाहिजे. हे सर्वसाधारणतः 3 वर्ष 12 वर्ष असे लिमिट्स आहेत. वाटपाच्या कारवाईला तसं काही लिमिटेशन नाही आहे आणि त्या दृष्टीनं जो कायदा आहे त्या कायद्यात उद्या समजा गहाणखत आहे एखाद्या मिळकतीचं गहाणखत गहाण मुक्त करायचं आहे मला तर त्याला 30 वर्षाचं लिमिटेशन आहे. 30 वर्षात मी कधी म्हणू शकतो की घे तुझे पैसे आणि गहाण मुक्त कर मला.
0: अच्छा
1: तर अशा पद्धतीचा तो कायदा आहे. त्या कायद्याचे बारीक बारीक कंगोरे असतात ते त्यांनी स्वतः कुठेतरी वाचण्यापेक्षा एक्सपर्ट वकिलाकडे जाऊन तपासले पाहिजे.
0: सर आता हे जे आपण म्हटलं की टायटल व्हेरिफिकेशन त्याच्यामध्ये बेसिक आपण आता सामान्य माणूस जर बघितलं प्रॅक्टिकली बघतो 7-12 तर फक्त 7-12 बघितला किंवा म्युटेशन एंट्रीज बघितल्या तर हे कितपत म्हणजे काय बघायला पाहिजे.
1: 7-12 काय आहे की 7-12 काही मालकीचा दस्तऐवज नाहीये. 7-12 हा आहे की या मिळकतीचा टॅक्स सरकारला कोण भरणार त्याचं कायदेशीर तसं म्हटलं तर अर्थ एवढाच आहे पण प्रॅक्टिकली तुम्ही तसं म्हणतात तसा तो वज्रलेख आहे लोकांच्या दृष्टीने की 7-12 नाव आहे. मग त्यांनी काय पाहिलं पाहिजे तर 7-12 उतार्यावर नाव कशामुळे आलं तर ती नोंद लिहिलेली असते त्याच्यावर मग ती नोंद पाहिली पाहिजे याला कुठनं आलं मी यांनी खरेदी खतानं केलं त्या नोंदीत लिहिलेलं असतं.
0: नोंदी म्हणजे आपण
1: साडेची नोंद साडेची जी नोंद त्याच्यावर आकडा लिहिलेला असतो उतार्यावर 62-61 किंवा काय 70-72 असे आकडे लिहिलेले असतात. त्या नोंदी आपण काढल्या पाहिजे त्या उतार्यावर समजा एक 8 नोंदी अशा तुम्हाला आढळल्या तर त्या 8च्या 8 नोंदीचा तुम्ही अर्ज केला का तुम्हाला ते नोंदी मिळतात. तारीख वाईज त्याच्यामध्ये सगळा त्याचा इतिहास लिहिलेला असतो तो इतिहास काढून तुम्ही हे करू शकतात की या माणसाला ही मिळकत आली कशी वडिलोपार्जित आली मग वडिलोपार्जित त्याचे कोण होते वडील कोण होते बहीण कोण भाऊ कोण याचा इतिहास केला पाहिजे. समजा त्यांनी खरेदी केलं तर खरेदी खत काढलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्याचा सगळा जो काही आहे तो इतिहास भूगोल तपासूनच तुम्ही पुढे गेला पाहिजे. नुसतं 7-12 उतार्यावर अवलंबून राहून तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला त्रास होण्याची धोका होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्याच्यामुळे त्या 7-12 उतारा त्याच्यातल्या सगळ्या नोंदी त्या संबंधात असणारे नोंदणीकृत दस्त या सगळं आणि त्याच्यावर मग कायदा तो सगळा बघून तुम्ही त्याबद्दलचा निर्णय करायला पाहिजे.
0: अच्छा सर आता एक इंटरेस्टिंग किस्सा आहे माझ्या मित्रासोबतच घडलेला आहे तो आता मला अचानक आठवला म्हणून मी तुम्हाला विचारतो की त्यांनी एका जागेचा अँसेस्ट्रल लँड होती 7-12 बघितला त्याच्यावरती नोंदी होत्या 6.5 नोंदी त्यांनी काढल्या त्याच्यामध्ये जे काही सक्सेशनच्या प्रमाणे आलं होतं ते आलं होतं आणि शेवटचं जे होतं ते ओरल गिफ्ट डीड होतं. मग त्यांनी जे आपण त्याच्या मागचं की बिहाइंड द सीन कसं झालेलं आहे म्हणजे आपण त्याला म्हणतो संचिका बरोबर ते मागवल्या पण त्याच्यामध्ये त्याचे रेकॉर्ड सापडलेच नाही तर मग ह्या केसमध्ये काय होतं कारण त्यांनी 7-12 चेक केल्या नोंदी चेक केल्या त्याच्या मागे तिचं जे संचिका आहे ते
1: बघा नाही सापडलं समजा आणि तू म्हणतो की त्याला ओरल गिफ्ट नाही आलं
0: शेवटचं
1: ओरल गिफ्ट आता तो कोण माणूस आहे तो समजा हिंदू माणूस असेल तर हिंदू कायद्यामध्ये ओरल गिफ्ट हे मान्यच नाहीये. तो मुस्लिम धर्माचा माणूस असेल तर मुस्लिम धर्मामध्ये ओरल गिफ्ट मान्य आहे म्हणजे त्याला हिवा म्हणतात. मग त्यांनी त्याचा अभ्यास करत मग त्याच्यावर एक्सपर्टकडनं विचारायला पाहिजे की याला असं ओरल गिफ्ट मिळू शकतं का मग ते त्याला सांगतील की नाही हा असा असा आहे या कायद्याप्रमाणे याला मिळू शकते या कायद्याप्रमाणे नाही मिळू शकत. थोडक्यात काय की दस्त नाहीये म्हणजे तुम्ही सुटलात असं नाही जेवढे उपलब्ध दस्त आहेत त्या दस्ताप्रमाणे याचा कायदेशीर अर्थ काय होईल हा किती वर्षापासून कब्ज्यात आहे हा 12 वर्षापेक्षा जास्त कब्जा आहे का मग त्या कब्ज्याचा त्याचा काय अर्थ होईल हा सगळा कायदेशीर विश्लेषणाचा भाग असतो. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवलं पाहिजे की उपलब्ध रेकॉर्ड घेऊन आपण एक्सपर्टकडे जाऊन त्याचं ओपिनियन घेतलं पाहिजे. जसं आपण वैद्यकीय याच्यामध्ये आपण काहीतरी बघतो ब्लड प्रेशर घरी पण पाहू शकतो शुगर घरी पण चेक करू शकतो
0: बरोबर
1: पण मग माझी शुगर वर खाली झाली माझं ब्लड प्रेशर वर खाली झालं म्हणून इंटरनेटवर पाहून मी 2 गोळ्या खाल्ल्या तर त्याचे जे परिणाम होतात तेच परिणाम मिळकतीच्या बाबत जर समजा नुसता सातबाराचा उतारा पाहून किंवा कुठल्या तरी एक दोन नोंदी पाहून केले तर ते होऊ शकतात. जसं तिकडे पण धोका काहीतरी तुम्हाला रिस्क होऊ शकते तसं इकडे पण होऊ शकते. त्याच्यामुळे बेटर टू गो टू द एक्सपर्ट, त्याला ते सगळे दाखवले पाहिजे आणि त्याचं ओपिनियन घेतलं पाहिजे.
0: सर, जर आज एखादा सामान्य नागरिक सिव्हिल लिटिगेशन मध्ये जाणार असेल तर त्याने मानसिक प्रोसिजरल किंवा प्रॅक्टिकल स्तरावर कोणत्या गोष्टी आधी समजून घेतल्या पाहिजे?
1: आधी हे समजून घेतलं पाहिजे की लिटिगेशन मध्ये बाबा लगेच इन्स्टंट रिलीफ काय नाही, त्याला वेळ लागेल. कारण कोणी काही प्रॉमिस केलं तरी सिस्टीम काही तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी समजून घेतली पाहिजे की याला खर्च लागेल, स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, टायपिंग जेरॉक्स दाखल करणं खर्च येतो, वकिलाची फी येते, त्याबद्दल स्पष्टता असली पाहिजे. वकिलाला तुम्ही फी देतायत तर मग ती कुठल्या कामाची देतायत, दाखल करायची देतायत, अख्खा प्रकरण चालवायची देतायत की काय देतायत, ते तुमची त्याची स्पष्टपणे तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे, बोलणं केलं पाहिजे, गैरसमज त्याच्यातनं होतात. आणि या सगळ्या गोष्टींकरता तुम्ही स्वतःशी तुमच्या कॉन्शियसही क्लिअर असलं पाहिजे. मला काय करायचं याच्यातनं, मला ह्या वादातनं नक्की काय साध्य करायचं आहे, याचा अल्टिमेट लॉजिकल एंड काय आहे माझ्या दृष्टीनं, तो लॉजिकल एंड स्वतःच्या मनामध्ये तयार असेल तर त्या लिटिगेशनमध्ये पडावं, अन्यथा पडू नये.
0: सर, आजच्या डिजिटल आणि एआयच्या काळात सिव्हिल जस्टिस सिस्टममध्ये कोणते प्रॅक्टिकल चेंजेस तुम्हाला दिसत आहे?
1: सगळ्यात मोठे प्रॅक्टिकल चेंजेस म्हणजे ह्याची काही समज बजावणी किंवा छोट्या मोठ्या कारणांकरता जो वेळ विलंब होतोय ना, तो विलंब मला स्वतःला असं वाटतं की टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण तो कमी करू शकतो आणि तो व्हायला पाहिजे. त्याकरता काम चालू आहे. म्हणजे आता आम्ही ई फायलिंग सेंटर सगळीकडे उभे केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कोर्टामध्ये ई फायलिंगचं सेंटर झालेलं आहे. त्याप्रमाणे आता इलेक्ट्रॉनिकलीच तो दावा दाखल होतो, कुठलंही प्रकरण दाखल होतं, समन्स जाण्याची प्रोसेस अजून तेवढी.
0: सर, ई फायलिंगचं सेंटर म्हणजे
1: कोर्टामध्येच आहे. कोर्टामध्ये तुम्हाला एक कॉम्प्युटर घेऊन माणूस असतो, तुम्ही बसला का तो तिथे फीड करतो तुमचा दावा आणि तो फीड केलेली सॉफ्ट कॉपी तो पुढे प्रोसेसमध्ये पाठवतो. पूर्वी आपण काय टाईप केलेला दावा घेऊन जायचो तिकडे द्यायचो, तो द्यावाच लागतो. पण त्याबरोबर त्याच्यामधनं ही करावं, कारण मग उद्या समजा त्या दाव्यामध्ये काही बदल झाला, त्याच्यात ते काही नावं झाली, तर ती तुम्हाला लगेच त्या सिस्टीममध्ये करेक्शन करता येतात. आता ही प्रोसेस चालू आहे, अजून ती एकदम एवढी आपली ज्याला म्हणतो फ्रेंडली झालेली
0: नाही,
1: फुल प्रूफ अशी झालेली नाही, पण होईल काळाच्या ओघामध्ये. ही थोडासा उशीर आपला झाला. आता बाकीच्या जर तुम्ही सिस्टीम बघितल्या तर सगळीकडे ऑनलाईन आता कामकाज बहुतेक ठिकाणी चालू झालेलं आहे. बार काउन्सिलमध्ये आता आम्हाला जर कोणाला नवीन नोंदणी करायची असेल तर त्याला मुंबईला यावं लागत नाही, तो घरी बसून तिथल्या तिथे बसून त्याचा ऑनलाईन फॉर्म पाठवतो, पैसे पाठवतो, सगळी तिथे प्रोसेस होते. ती जर क्लिअर झाली तर त्याला त्याचं सर्टिफिकेट घरी येऊन जातं. पूर्वी त्याला तिथे जावं लागायचं, तो अर्ज द्यावा लागायचा, मग सर्टिफिकेट ते यायचं, मग ते कलेक्ट करावं लागायचं. ती प्रोसेस आता बंद झाली. तसं कोर्टामध्ये देखील येत्या काळामध्ये ते होईल असं मला वाटते. थोडा वेळ लागेल, कारण जो काही येणारा विशेषतः ग्रामीण भागातला जो आपला येणारा आशील आहे त्याला अजूनही त्याबद्दल तेवढी जे तांत्रिक सगळ्या गोष्टींची माहिती नाही आहे, त्यामध्ये अजून तो तितका सक्षम नाही आहे. वकील लोकांचं प्रशिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आहे, ते देखील करावं लागेल. कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण झालेलं नाही आहे. न्यायाधीशांचं प्रशिक्षण अजून पूर्ण झालेलं नाही आहे. करतायत सगळेजण वापर. प्रत्येक न्यायाधीशाच्या समोर आता कॉम्प्युटर आहे, त्याच्याकडे लॅपटॉप्स आहेत, वकील लॅपटॉप्स वापरतायत. त्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आपण तितकी त्याला फ्रेंडली झालेलो नाही अजून. येत्या काळामध्ये 2-5 वर्षामध्ये मला असं वाटतं की ती स्टेज येईल आणि त्यांनी वेग हा जो काही आपला मुख्य चिंतेचा भाग आहे का विलंब, तो विलंब थोडा त्याच्यातनं कमी होऊ शकेल.
0: सर, आजच्या अत्यंत मार्गदर्शक प्रॅक्टिकल आणि विचार प्रवर्तक चर्चेसाठी तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
0: आजच्या चर्चेमधून सामान्य नागरिक, लॉ स्टुडंट्स आणि लीगल प्रोफेशनल्स मध्ये येणाऱ्या नव्या पिढीला निश्चितच अनेक महत्वाच्या गोष्टी समजायला मदत होईल. आपण ऐकत होतात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार? आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर. खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2026 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-7919.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते, तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: करण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना।
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
3: परतफेड कालावधी 5-10 वर्ष।
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

गाण्याची फरमाईश. श्रोते हो, तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 पर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-799-19.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मनाचे अनोखे गहिरे रंग, वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना

हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक. 788-789-8901.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर।

0: जोकर।
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कस?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: दिवस नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8901.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोत्यांनो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 9:30 याद किया दिल ने कहा हो तुम, तर रात्री 10 माझी कविता या दोन्ही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. रात्री 11:30 ते पहाटे 4 पर्यंत हिंदी चित्रपट संगीत, पहाटे 4 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 69। जय जय रघुवीर समर्थ, सुखानंदकारी निवारी भयाते,

0: श्रीराम। श्रोते हो, आजच्या या श्लोकात समर्थ जीवनाचा आनंद टिकवून निर्भयपणे रामचिंतनात कसे आणि का रमावे याबद्दल चर्चा करीत आहेत। श्रोते हो, प्रभू रामराया हे सुखानंद देणारे सुखमूर्ती आहेत। ते आपल्यातील भयाचे निवारण करणारे असे परब्रह्म स्वरूप आहेत, हे नेहमी लक्षात ठेवावे। श्रोते हो, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना नेहमी सुखाची आणि आनंदाची अपेक्षा असते, हो ना। सुख ते कोणते? तर लौकिकातील सुख आपल्याला हवे असते। यश मिळाले की ते आपण सुख समजतो, पण या सुखाच्या कल्पना खऱ्या नाहीत। प्रपंचातील सुख हे अनिश्चित आहे, हे टिकाऊ नाही आहे। कधी कधी हे सुख दुःखात रूपांतरित होणारे असते। उदाहरणार्थ, नोकरी मिळाल्याचा आनंद असतो, नवीन नवीन नोकरीत काम करण्याचा आनंदही मिळतो, परंतु पुढे जाऊन वरिष्ठांचा जाच सहन करावा लागला की त्याच नोकरीत दुःख निर्माण होते। अशा प्रकारे सांसारिक सुखाचे दुःखात कधी रूपांतर होईल आपल्याला समजत सुद्धा नसते। अनाचाराने मिळवलेले सुख हे तर दुःखच देते। रावणाने अनाचाराचाच आश्रय घेऊन सुख मिळवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तर त्याचा अंतच झाला। त्याआधी त्याला प्रत्यक्ष पुत्राचा मृत्यूही पाहावा लागला। अनाचार आणि हेवा हे आपल्या परमार्थातील मोठे अडथळे असतात हे कित्येकांना माहितीच नसते। काही लोक एकीकडे नामस्मरण करत असतात, पण मनात मात्र हेवे दावे सुरूच असतात। अशा परस्पर विरोधी कर्मात अवघे आयुष्य निघून जात असते आणि हा जन्म वायाच जातो। यासाठीच समर्थ आपल्याला या श्लोकात सावध करतात। समर्थ म्हणतात, हेवे दावे जर असतील तर आपले चित्त शुद्ध राहत नाही। ज्या व्यक्तीचा आपण हेवा करत असतो त्याचेच चिंतन खोलवरपणे मनात सुरू राहते। खर तर मनात प्रभू रामरायांचे चिंतन केले पाहिजे, परंतु हेवे दावे करणाऱ्या मनात मात्र मनुष्य प्राण्याचेच चिंतन केले जाते। त्यामुळे अंतःकरण आतल्या आत जळत असते। अशा प्रकारे शक्तीचा अपव्यय होत असतो। अशा अंतःकरणात परमेश्वर निवास कसा करणार? बघा ना, कौरवांनी आयुष्यभर पांडवांचा हेवाच केला, परिणाम काय झाला? त्यांचा पूर्ण विनाश झाला। म्हणून आनंद देणाऱ्या प्रभू रामरायाचे चिंतन करावे, भक्तिभावाने त्यांचे भजन करावे, त्यापूर्वी अनाचार आणि हेवा मनातून काढून टाकावा, मत्सर मनातून झटकून टाकावा, मन सदैव मोकळे ठेवावे, वृत्ती चित्तवृत्ती मोकळ्या ठेवाव्या। अशा चित्तात मग परब्रह्म वस्ती करते। चित्त शुद्ध करून नाम अखंड स्मरावे, रूप मनी आठवावे, असे रामरायाचे चिंतन करावे, विवेक ठेवून चित्तातील दोष काढून टाकावे। अशा प्रकारे त्या आनंदरूप रामरायाकडून खऱ्या आनंदाचा लाभ करून घ्यावा। समर्थ आपल्याला एका अभंगात म्हणतात, स्वामी माझा राम योगाचे मंडण, संसार खंडण महाभय, महाभय कैचे अभेद भक्तासी, रामी रामदासी धन्य वेळ। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: आपली नवीन गाडी घेऊया ना।
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही। नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण।
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड। आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या।
5: अटी व शर्ती लागू।

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901।
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर।
3: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300 16512 आणि 94 239 84 888 या क्रमांकांवर.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.

खास नाशिककरांसाठी मेलोडियस कराओके क्लब उदय बापू पाटील घेऊन आले आहेत सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम द म्युझिकल लेगसी. जरूर या दिनांक 9 जून 2024 रोजी संध्याकाळी ठीक 5 वाजता. ठिकाण महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. जरूर या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. प्रवेश विनामूल्य. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ऑप्टिमस हॉस्पिटल डॉक्टर प्रकाश पाटील, सोपान हॉस्पिटल डॉक्टर संजय वराडे, प्रवीण कुलकर्णी, अनिल पोटे, हॅलो बेकर्स, परिवार गिफ्ट आणि वाझट मोबाईल. शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत. मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-8901।

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: जे कोणीतरी यावे, ओळखीचे व्हावे. मित्रांनो, पण हे जे कोणी येणार आहे ना, आज ते ओळखीचे आहेच आपल्या. कारण गेली कित्येक वर्ष, कित्येक दशकं नव्हे तर शतकानुशतके तो येतोय. आता थोडंफार मागपुढं होतंच, पण न चुकता 7 जूनला ओळखलत ना त्याला, होय मान्सून. आणि याच मान्सूनचं स्वागत करायला रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी. आणि मान्सूनची वाट पाहणारे आपण सगळेजण उत्सुक आहोत, तयार आहोत. आपलं गाणंही तयार आहे, अहो ढोलही तयार आहे. उमळ घुमळ कर आई रे घटा,
1: हो उमळ घुमळ कर आई रे घटा, हो उमळ घुमळ कर आई रे घटा, घर घर बदला की छाई छाई रे घटा, तन तन

ओ धन्दी जल से मांग भरे ओ मड़

दो आखे बारा हात मधलं हे कृष्ण धवल गाणं, हे गाणं पाहणं सुद्धा मोठ्या आनंदाचा भाग आहे श्रोते हो. आभाळात इतस्तः लोळणारे काळे सावळे ढग, सोसाट्याचा वारा, कष्टकऱ्यांची लगबग, हे सगळं खूप छान वाटतं पाहायला. पण हे सगळं एकदम झालेलं नसतं मित्रांनो. संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि मग हळूहळू तापायला सुरुवात होते. जानेवारी फेब्रुवारी चालून जातात, पण मार्च एप्रिल मात्र कहर होतो उन्हाचा. 40 डिग्री तर सहज गाठतो पारा, पुढं तो आणखीनच चढतो. लाही लाही होते अंगाची. यावर्षी अकोला शहर तर जगातलं हॉटेस्ट प्लेस ठरलं. उन्हाच्या झळा अशा जणू आग लागली आहे. गर्मी ही गर्मी, पसीना ही पसीना, कारण जून का महिना.

ग्लोबल वार्मिंग. मित्रांनो, हे ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय हे आता सगळे जाणतात. हे का होत आहे तेही माहिती आहे आपल्याला. सिमेंटची जंगलं, बेसुमार वृक्षतोड, प्रदूषण, पर्यावरणाचा नाश, हे सगळं अगदी पाठ आहे आपल्याला. तरीही विकासापेक्षा विनाश भारी पडतो आहे आपल्याला. पण शेवटी निसर्ग आहे तो मित्रांनो, जेवढा निर्दय तेवढाच कनवाळो. मेचा तडका संपतो आणि मग जून येतो. येतो काय? आलाय ओल्या पावलांनी. जून म्हणजे पावसाची वर्दी. कसा येतो हा पाऊस? मातीच्या वासात आणि मोती गुंफित मोकळ्या केसात गं.

आला जरा तो माणसात आला, पाऊस मज भेटण्या बर पावसात आला। वा, हा जून म्हणजे जणू नांदीच असते। कशाची? तर पुढच्या संगीत पावसाची। पहा ना, तारांगण सर्वही व्यापून गेले, प्रिये

आला आला वारा संगे पावसाच्या धारा. खरंच हा पाऊस येतो ना तेव्हा संगतीला बरंच काही घेऊन येतो आपल्या. आषाढस्य प्रथम दिवसे याची चुडूक दिसायला लागते आतापासूनच. उन्हानं आणि उकाड्यानं हैराण झालेली माणसं जराशी थंड होतात, सुटकेचा निश्वास सोडतात. हा पाऊस येतो आणि बऱ्या जणांना तो कामाला लावतो. पहा ना, शेतकरी शेतात पेरणीच्या तयारीला लागतात, छत्र्या रेनकोटांची आपल्याला आठवण होते, सुट्टीत बंद झालेली शाळा कॉलेजेस पुन्हा मग गणवेशातल्या मुलांची वाट पाहू लागतात. कवी लोक काय करतात, ते आपल्या पेनाचं टोपण उघडतात आणि रेडिओ टी व्हीवर मान्सून स्पेशल गाणी उघडू लागतात, बरसू लागतात. ओ सजना बरखा बहार आहे हे अप्रतिम गाणं ऐकल्याशिवाय चालतच नाही आपलं. पण आज मात्र आपण ऐकूया ये रे घना ये रे.

नेहमीची येतो मग पावसाळा. मित्रांनो, हे आता तेवढं खरं नाही आहे बरं का. पाऊस कधी येईल, किती येईल आणि कुठे येईल काही सांगता येत नाही. त्याचा काही भरवसाच राहिला नाही. आपण बांधलेले अंदाज तो खोटेही ठरवतो कधी. आकाशात मेघ दाटतात, थंड वारे वाहू लागतात, पण क्षणात फिरूनी ऊन पडे असा नजारा होतो कधी. तर कधी निरभ्र आभाळ अचानक दाटून येतं. टप टप टप मोठाले थेंब सुरू होतात आणि निसर्ग कवी महानोरांच्याच लेखणीतून घन ओथंबून येते. घन ओथ

मित्रांनो, या टपटप वरून आठवलं मला, बाहेरच्या पावसाची टपटप ऐकायला आली की छोट्यांचंच काय, पण आपलंही मन बाहेर धाव घेतं, निघून जातं दूर कुठेतरी. पहिल्या पावसात भिजून चिंब होण्याची मजा अशी सांगता नाही येणार. त्यासाठी भिजावंच लागतं चक्क. आणि एकदा का भिजलं की चिंब थरथरवलं, नभ उतरू आलं, नभ उतरू आलं.

दुसरं ते हो पाऊस. या एका पावसासोबत किती इतरी गोष्टी अशाच येतात. पहा ना, टपरीवरचा गरमागरम चहा, भजी, जुन्या आठवणी, पाऊस गाणी, कविता, कागदाच्या होड्या, ऑफिसला मारलेली दांडी, एखाद्या संध्याकाळी जमतील तसे सगळ्यांनी मिळून म्हटलेली गाणी, जिंदगी भर नाही भूलेगी ओ बरसात की रात, वगैरे वगैरे. मंडळी, तुम्हीही अशीच गाणी गात रहा. रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र, आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच तुम्हाला. बस गाते रहो. कधी बरखा रानी जरा जमके बरसो असं फरमान सोडा, तर कधी घन घन माला नभी दाटल्या. शुभरात्री.

0: होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाउस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89.
1: सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत नीरज यांची गीतरचना मंदाळे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि हे गीत आहे छुपा रुस्तम या चित्रपटामधलं.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: करताय विचार, आता होणार स्वप्न साकार. क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-7189.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कर्म या चित्रपटामधलं. भरत व्यास यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात मुकेश यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, अग्रिकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक। 788-789
3: यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आनंद या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीताने सजवलं आहे सलील चौधरी यांनी।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, अग्रिकल्चरल लँड से भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-89-01.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: स्लॉट घेण्याचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एन ए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाउस प्लॉट्स अँड विलास, एग्रीकल्चरल लँड से भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक 788-789-89।
1: सोने खरेदीच्या हौशीच आता काय,
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही। होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलाज, एग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13-14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन ट्रीट हॉटेल गोविंद नगर नाशिक। 788
3: साहिर लुधियानवी यांचं गीत। या गीताला संगीत आहे रवी यांचं। हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात।

0: Güzelim hüznü görmeyin.
1: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखान्नुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखान्नुया.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हसरत जयपुरी यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अपराधी या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिला आहे उषा खन्ना यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत इंदिवर यांचं गीत लता मंगेशकर आणि यसुदास यांच्या आवाजात. हे गीत आहे हत्या या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहरे यांनी.

करायचा करताय विचार, आता होणार स्वप्न साकार। क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026। एनए रेसिडेन्शियल प्लॉट्स, एनए कमर्शियल प्लॉट्स, इंडस्ट्रियल प्लॉट्स, फार्म हाऊस प्लॉट्स अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय। नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते 8:30 पर्यंत। मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद।

0: नाशिक 788
1: 790 चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, याद किया दिलने कहां हो तुम या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ख्यातनाम अभिनेत्याची आठवण करणार आहोत. हा अभिनेता नंतर काही काळ राजकारणात देखील आला, समाजकारणात देखील त्यांचं मोठं काम आहे. हे अभिनेते होते अभिनेता सुनील दत्त. त्यांची आज आठवण करण्याचं कारण, 6 जून हा त्यांचा जन्मदिवस. 6 जून 1929 या दिवशी सुनील दत्त यांचा जन्म झाला. सुरुवातीला काही काळ त्यांनी आकाशवाणीवर निवेदक म्हणून देखील काम केलं होतं. यानंतर ते चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला आले आणि एक अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. मित्रांनो, अभिनयासोबतच त्यांना समाजकारण याची खूप आवड होती आणि सुरुवातीपासूनच ते या कामामध्ये इन्वॉल्व्ह झाले होते. आज त्यांची अशीच एक आठवण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल 1962 सालच्या युद्धात जे भारत आणि चीन यांच्यामध्ये झालं होतं, या युद्धामध्ये आपल्या देशाचा पराभव जरी झाला असला तरी भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढावे म्हणून चित्रपट कलावंतांनी सैनिकांना भेटून त्यांच्यासोबत काही सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले होते आणि यात अग्रणी होते आपले सुनील दत्त. आपण शूरवीर आहात, आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत असा संदेश यातून त्यांना द्यायचा होता. सुनील दत्त आणि नर्गिस यांनी जो कल्चरल ग्रुप तयार केला होता, या ग्रुपचे नाव होते अजंता कल्चरल ग्रुप. अजंता ही सुनील दत्त यांची स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था देखील होती. या कल्चरल ग्रुपमध्ये अनेक चित्रपट तारका होत्या. हे सर्व कलावंत बॉर्डरवर जाऊन सैनिकांच्या भेटीगाठी घेत, त्यांची विचारपूस करत, पराजयाने मनात आलेले नैराश्याचे मळब दूर करत, त्यांच्यासोबत काही सांस्कृतिक कार्यक्रम करत असे. त्यांच्यासोबत गाणे म्हणायचे, डान्स करायचे, पराभवाचे दुःख त्यांना विसरायला लावायचे आणि नव्या जोमाने त्यांना पुन्हा एकदा काम करण्याची स्फूर्ती या कार्यक्रमातून मिळावी हा या कल्चरल ग्रुपच्या कार्यक्रमाचा उद्देश असायचा. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना जेव्हा या कार्यक्रमाची माहिती कळाली तेव्हा त्यांनी अभिनेता सुनील दत्त यांना दिल्लीत आल्यानंतर भेटण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळी अजंता कल्चरल ग्रुप हा काश्मीरमध्ये लडाख येथे सैनिकांच्या सोबत काही कार्यक्रम करत होता. सुनील दत्त यांनी पंतप्रधानांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून त्यांना भेटण्याचे मान्य केले. परंतु ज्या दिवशी त्यांना पंतप्रधान नेहरू यांना भेटायचे होते त्या दिवशी लडाख येथे खूप बर्फवृष्टी झाली. जम्मू काश्मीरमधील सर्व रस्ते बंद झाले. पुढचे 3 दिवस त्या ग्रुपला तिथेच काश्मीरमध्ये थांबावे लागले. त्यानंतर हा ग्रुप जेव्हा दिल्लीला पोहोचला तेव्हा सुनील दत्त यांना असे वाटले की आता पंतप्रधानांची भेट काही होऊ शकणार नाही, कारण आपल्याला जी तारीख दिली होती ती उलटून आता 3 दिवस झाले आहेत. तरी एक चान्स घ्यावा म्हणून त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला आपल्या ग्रुप दिल्लीत आला आहे असे सांगितले. सुदैवाने पंतप्रधान नेहरू त्या दिवशी दिल्लीतच होते. पंतप्रधान कार्यालयाकडून लगेच त्याच संध्याकाळी त्यांना पंतप्रधानांना भेटण्यासाठी बोलावले. पंडित नेहरू यांनी सर्व ग्रुपचे खूप कौतुक केले आणि ते करत असलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. आपण करीत असलेले कार्य ही एक प्रकारची देशसेवाच आहे असं त्यांनी सांगितलं. लडाख येथील कार्यक्रमाची संपूर्ण माहिती त्यांनी घेतली. कार्यक्रम कसा केला, काय केला याची विचारणा केली. सर्व ग्रुप खूप भरभरून पंतप्रधान नेहरू यांना माहिती देत होता. परंतु त्यावेळी अभिनेते सुनील दत्त मात्र थोडे चलबिचल होत होते. पंडित नेहरू यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी
सुनील दत्त यांना विचारलं काय तब्येत ठीक आहे ना तुमची, तेव्हा सुनील दत्त म्हणाले प्रश्न तब्येतीचा नाही सर, फक्त आपल्याशी बोलताना आम्ही घड्याळाकडे पाहायचे विसरलो आणि आत्ता आमची फ्लाईट आहे मुंबईला जाण्यासाठी, कदाचित इथं अजून थोडा वेळ काढला तर ती मिस होऊ शकते कारण आम्ही अजून इथेच आहोत, आम्हाला एअरपोर्टवर पोचायला वेळ लागेल. पंतप्रधानांनी सांगितले काही काळजी करू नका, मी व्यवस्था करतो. पंतप्रधान ऑफिसकडून लगेच दिल्ली एअरपोर्टला फोन करून काही मिनिटांसाठी ती फ्लाईट थांबवण्यात आली. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सर्व अजंता कल्चरल क्लबच्या सभासदांना एक भेटवस्तू दिली, त्यांच्या कामाचे पुन्हा एकदा भरभरून कौतुक केले आणि त्यांची विमानतळावर रवानगी केली. विमानतळावर फ्लाईट त्यांचीच वाट पाहत होती. पंतप्रधानांच्या कार्यशैलीचा एक वेगळा पैलू सुनील दत्त यांना पाहायला मिळाला. सुनील दत्त यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास थांबवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1984 साली ते पहिल्यांदा मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 1987 साली पंजाबमधील अतिरेक्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबई ते अमृतसर ही सद्भावना यात्रा त्यांनी काढली. या यात्रेतून त्यांनी जवळपास 500 ठिकाणी सार्वजनिक सभा घेतल्या. लोकांमध्ये बंधुभाव सौहार्द जागवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1998 साली पाकिस्तान सरकारच्या निमंत्रणावरून ते त्यांच्या जन्मगावी पंजाब पाकिस्तानमध्ये गेले होते. काँग्रेसच्या सरकारमध्ये सुनील दत्त काही काळ मंत्री देखील होते. विविध भारतीवरील एका कार्यक्रमात सुनील दत्त यांनी ही नेहरूंच्या सोबतची आठवण सांगितली होती. मित्रांनो, 6 जून हा अभिनेता सुनील दत्त यांचा जन्मदिवस. त्यांच्या अभिनयाने नटलेल्या अनेक भूमिका तुम्ही बघितल्या असतीलच, पण हा एक वेगळा अनुभव समाजकार्याचा, त्यांच्या देशसेवेचा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज

0: जमिनीसारखी गुंतवणूक नाही आणि गुंतवणुकीसाठी आज सारखी संधी नाही. होय, क्रेडाई नाशिक मेट्रो घेऊन येत आहे नाशिकच्या इतिहासातील पहिला सर्वात मोठा क्रेडाई प्लॉट एक्सपो 2026. एन ए रेसिडेन्शियल प्लॉट, एन ए कमर्शियल प्लॉट, इंडस्ट्रियल प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट अँड विलास, ऍग्रीकल्चरल लँड चे भरपूर पर्याय. नक्की भेट द्या 13 व 14 जून सकाळी 10:30 ते रात्री 8:30 मनोहर गार्डन, ट्रीट हॉटेल, गोविंद नगर, नाशिक. 788-789-8990.
1: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-800-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
2: हास्य या चित्रपटामधलं एम जी हश्वत यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत कांचन यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: ऐकूया आशा भोसले आणि डॅनी डेन्झोप्पा यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत। गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत काला सोना या चित्रपटामधलं।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आन बान या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज. शब्दगंध या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण शब्दांचा गंध घेतोय, शब्दांचा सुवास बघतोय. शब्द अप्रतिम शब्द आणि या शब्दांचा धनी म्हणावं असे ग दि माडगुळकर. शब्द तपस्वी ग दि माडगुळकर, संगीत तपस्वी सुधीर फडके आणि आवाजाची मल्लिका आशा भोसले. जर हे तिघही जण एकत्र झाले तर काय मजा येत असेल नाही. आणि झाले अशा एका गाण्यात. एक चित्रपटाचं नाव होतं देव माणूस आणि अप्रतिम गाणं होतं. खरं तर सुधीर फडके म्हटलं तर सोज्वळ गीतं, छान अशी मस्त. पण त्यांनी सुद्धा काही शृंगारिक गीतं केलेली आहेत आणि त्याच्यातलं एक गीत आहे. शृंगारिक गाणी म्हटली तर इतकं छान नातं गुंफलेलं असतं ना, ज्याच्यावर प्रेम असतं त्याची आठवण नेहमी येते. थोडंसं वेगळ्या धाटणीचं गाणं आहे पण छान आहे. त्याची चाल पण इतकी छान बांधली आहे ना. आशा भोसलेंनी म्हटलं सुद्धा छान आहे. गदिमांचे शब्द आहेत. मी तर जातय जत्रला, गाडीचा खोंड बिथरला, बर नाही घरच्या गणोबाला, कुणीतरी बोलवा दाजी बाला. जेव्हा कुठे काहीही मनाविरुद्ध होतं तेव्हा नक्कीच आपल्या माणसाची आठवण येते. आणि पूर्वीचा काळ, खेड्यातली वस्ती, मस्तपैकी बैलगाडीतनं जत्रेला जायचंय आणि जाता जाता गाडीचा खोंड बिथरला, बर नाही घरच्या गणोबाला. कोणाला बोलवायचं आता? बोलवायचं म्हटलं तर दाजीबालाच बोलवावं लागेल. आणि आमचे दाजीबा कसे? दाजीबासारखा धीर दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भाऊजाईची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई. हेंद्रट आमच्या नशिबाला, हेंद्रट आमच्या नशिबाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला. खरंच अर्थ सांगण्याची गरजच नाही आहे, एवढे छान शब्द आहेत. अहो काय छान म्हटलंय ना. माझ्या आवडीचा तो दीर आहे बाबा. माझं तर लग्न झालंय पण काय करणार, तरी नाही सोसवत हो. आठवण येते त्याची नेहमी. दाजीबासारखा दीर दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भाऊजाईची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई. माझ्या नशिबातच हे होतं, नाहीतर काय मला त्यांच्या

जो मला आवडतो आणि ज्याला मी आवडते त्याला सांगितल्यानंतर तयारीला कितीसा वेळ लागणार. म्हणून म्हटलंय, दाजीबांचा स्वभाव लई गुलहवशी, सजवतील घोडा सांगितल्या सरशी. आत्ताच्या काळात सांगायचं तर लगेच गाडीला किक मारतील. तसं त्यावेळेच आहे, सजवतील घोडा सांगितल्या सरशी, मला पुढं घेतील हसून झट दिशी, पटकन मला पुढ्यात घेऊन. पण मग असं जेव्हा असेल ना, जेव्हा दाजीबाई येतील आणि मला घोड्यावरती घेतील, तेव्हा कधी एकता निघते असं होतं. मग म्हणून त्याच्यामध्ये म्हटलंय की निघता निघता उशीर झाला. पुढचं कडवं खूप छान आहे बघा. आता घोड्यावरनं निघाले तर खरी, मग काय होतं, दाजीबा मोर घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला अंग लागतं आणि होती गुदगुल्या, बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या. कोणीही बघा कधीही अगदी म्हातारपणी सुद्धा जर तिची आठवण झाली किंवा त्याची आठवण झाली तर बाळपण पुढे येतं, आठवतं, आणि ते आठवलं ना की मग सगळंच गुलाबी गुलाबी व्हायला होतं. आणि मग जेव्हा बालपणीच्या आठवणी येतात आणि त्याचा रुबाबदार चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो, म्हणून शेवटी म्हटलंय छान, मी लई भुलते रुबाबाला, मी लई भुलते रुबाबाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला. जेव्हा अडचणीची वेळ येते तेव्हा मला आठवतो तो माझा दाजीबा. आता नवीन गाणं पण आहे बघा, ऐका दाजीबा ऐका दा, तसा हा दाजीबा आहे बाबा. आणि मग सगळ्यात शेवटच्या कडव्यामध्ये शृंगारिक लावणी ही मस्त, आणि त्याच्यामध्ये मग गदिमा त्यांच्या शब्दांचा सगळा शिणगार जो आहे ना तो या कडव्यामध्ये करतात. साज शिणगार केला ल्याले साखळ्या तोडे, आईन्याची घातली चोळी अंजरीचे लुगडे, अशा मध्ये असावे संगे दाजीबा तगडे, दाजीबा तगडे. मोर मग ठाऊक ज्योतिबाला, मोर मग ठाऊक ज्योतिबाला, कुणीतरी बोलवा दाजीबाला. आता जत्रेला जायचंय म्हटल्यानंतर आहे ना, तिथे ज्योतिबालाच, ज्योतिबाची जत्रा आणि ती दाजीबाला घेऊन, किती सुंदर ना. जर दाजीबा बरोबर जायचंय मला, मला त्याच्याबरोबर जायचंय, मग साज शिणगार तर करावाच लागेल ना. आणि त्यावेळच्या पद्धतीनुसार काही मला ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही हो, मीच शिणगार करणार. साज शिणगार केला ल्याले साखळ्या तोडे, आईन्याची घातली चोळी अंजरीचे लुगडे. एवढा सगळा शिणगार केल्यानंतर तो तर जवळ असायलाच पाहिजे माझ्या, आणि म्हणून मग आठवण येते काय, तर अशामध्ये असावे संगे दाजीबा तगडे. दाजीबाचा स्वभाव गुलहौशी म्हटलेला आहे, दाजीबाचं रूप कसं आहे ते पण म्हटलेलं आहे, आणि या शेवटच्या कडव्यामध्ये तो तगडा आहे हे पण सांगितलंय. आणि मग असा माणूस जर बरोबर असेल तर दुसरं काय होणार हो, मोर मग ठाऊक ज्योतिबाला. आपण नेहमी म्हणतो ना पुढचं देवालाच ठाऊक बाबा, तसं आहे, मोर मग ठाऊक ज्योतिबाला, कोणीतरी बोलवा दाजीबाला. दाजीबासाठी असलेलं हे गाणं अप्रतिम शब्द, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम स्वर, शब्दांच्या वर जोर देऊन म्हटलेलं हे गाणं ऐका आणि नक्की कळवा कसं वाटलं ते. कुणीतरी बोलवा दाजीबाला. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.

दाजीबा सारखा देर दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भाऊजाची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल

ያ በስሊያ አንገላ አንገላ አንሁት ትብለ ባርኮኒቻ ይቲያት

अलीबाबा 40 चोर या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मणी यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे घुंगरू की आवाज.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. संगीतकार सचिन देव बर्मन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत जिंदगी जिंदगी या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: शारदा यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधल्या

या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षे यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात झील के उस पार या चित्रपटामधलं.

और जीने दो या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. वर्मा मलिक यांची शब्दरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. गीताला संगीत आहे रवी यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत एक महल हो सपनों का या चित्रपटामधलं.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. अमर प्रेम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

शैली गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. शंकर जयकिशन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे दीवाना या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
5: आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कागज के नाव या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी.

0: आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.
1: प्रेमरोग या चित्रपटामधलं संतोष आनंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत, सुधा मल्होत्रा आणि अनवर यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: की यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया दुर्गा या चित्रपटामधलं गीत. स्वर आहे आशा भोसले यांचा, संगीतकार सोनी कोमी.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत रझिया सुलतान या चित्रपटाबद्दल. जान निसार अख्तर यांची ही गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

0: आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला अवचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.
1: बेमिसाल या चित्रपटामधलं किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातला आता हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. नन्हा शिकारी चित्रपटामधलं हे गीत आहे, SH बिहारी यांचं, संगीतकार बप्पी लहरी.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. वर्मा मलिक यांचं, महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत आहे कठपुतली या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मंदाणे यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रेम धवन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किसान और भगवान या चित्रपटामधलं.
1: अरे जब धरती थी आग उगलती गर्म हवाएं

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हसरत जयपुरी यांची सुमधुर रचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, चित्रपट आशिक, संगीतकार शंकर जयकिशन.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अंगण या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

Je

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित फेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-44-88-88 या क्रमांकांवर.

फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83-00-16512 आणि 94-239-84-888 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय,
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

तेरा आंखों में ही।

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.

0: વિશ્વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

ऐकण्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

संध्या ओळख रागांची मैफल गीतांची बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

0: गया नंगा नंगा नंगा।
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत। त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे। तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी। त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे। चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत।

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

मज वीण रामा मज कंठ वेना, ही व्याकुळता हा रामदासांचा स्थायी भाव होता। एरवी लौकिक जगातली मूर्खांची आणि पडत मूर्खांची लक्षणं सांगताना कान उघाडणी करणाऱ्या रामदासांची परखडवाणी प्रभुरामचंद्राला साथ घालताना कुसुमाहूनही कोमल होते। व्यासंगाच्या कठोर पर्वतातून आर्ततेचा उत्कट निर्झर वाहू लागतो। देवा तुझ्या वाचून माझं खरंच कोणी नाही रे, ही प्रार्थना डोळ्यात जागी होते। ही ओढ, ही काकुळती, रामसोबतीची वत्सल आस, ही समर्थवाडीची एक सुकोमल छटा।

आरोग्यासाठी चालूया एक अभिनव उपक्रम. आरोग्य म्हणजे आनंद, आरोग्य म्हणजे उमेद. पण या आनंदात मिठाचा खडा टाकणारे कॅन्सर सारखे आव्हान एखाद्याला औचित भेटते, कोंडीत पकडते. तेव्हा न डगमगता त्यावर मात करून सुखरूप बाहेर पडलेल्या मैत्रिणी कितीतरी आहेत. अशा धैर्यवान मैत्रिणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे हा वॉक, आरोग्याच्या दिशेनं केलेला. हा वॉक आहे कॅन्सरला बाय बाय करून नव्या उमेदीनं जगू लागलेल्या मैत्रिणींचा एक अनोखा प्रयोग. दिनांक 27 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजता फ्रावशी टाउन मैदानावर होणार आहे. प्रवेश फक्त 100 मैत्रिणींना. त्यासाठी शेवटची तारीख आहे 20 जून 2026. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 83006512 आणि 94219 84888 या क्रमांकांवर.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।